अहो चित्तच विठ्ठल झाल्यावर आता दुसरा विठ्ठल कुठला? संत तुकारामाने हे सत्य विठूस होऊन अनुभवले. ईश्वर निष्ठांच्या मांदी आळीत विठ्ठलाशी पार चित्तरूप सोयरीक जडवली. विठ्ठलाशिवाय दुसरे नाम तरी कसे उच्चारणार, कारण जिव्हेच्या माथ्यावरही विठ्ठलाचेच अधिष्ठान. जे चंचल मन जीवनाची रेवडी उडवत ते मनच विठ्ठलाचे ध्यान झाले असे संत तुकया म्हणतायत. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 28 जुलै

0: ना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीनं दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय? आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठं मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं. मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणायचं? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरं जीवलं कुणीही नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडं खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागं पुढं मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी सांभाळीन. जिथं नाम तिथं मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही. जानके जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 209 दशक 16 समास 3 पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ असे 3 मजले रचलेले आहेत. पाताळ लोकात भयंकर स्वर्प सर्प वगैरे राहतात. नाना वृक्षवल्ली बीजांची खाणी म्हणजे विशाल धरणे आहे. इथे अभिनवकर्त्यांची मोठमोठी कामे आहेत. गडकोट नाना नगर शहर गाव अशी मनोहर रचना आहे. सगळ्यांच्या ठाई परमेश्वर वस्ती करतो. पृथ्वीवर अनेक महाबली होऊन गेले. त्यांनी पराक्रम गाजवला. त्यांच्या सामर्थ्याने प्रसिद्ध झाले. पण पृथ्वीच्या शिवाय ते घडत नाही. जगामध्ये अनेक जीव येतात पण पृथ्वीला पर्याय नाही. किती नाना प्रकारचं जीवन पृथ्वीवर आहे त्याचा अंदाज लागत नाही. कित्येक लोक माझी भूमी म्हणतात. शेवटी आपणच मरून जातात. तर काही काळ काही लोक कशेबशे जगतात काही का. असा पृथ्वीचा महिमा आहे. दुसरी त्याला काय उपमा द्यावी. ब्रह्मादिकापासून आम्हा सगळ्यांना पृथ्वीचाच आश्रय आहे असं समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपण नाम समास तृतीय समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 16 समास 4 आप निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. आता सगळ्यांचं जन्मस्थान असलेल्या सगळ्या जीवांचं जीवन असलेला ज्याला आपो नारायण असं म्हणतात पृथ्वीला आधार देणारं पाणी त्याची माहिती ऐकूया. पृथ्वीला आधार म्हणजे पाण्याचा समुद्र सप्तसिंधूंचं पाणी नाना मेघांचं पाणी भूमंडळावर चाललेलं दिसतं. नाना देशांच्या नाना नद्या त्या वाहत जाऊन सागराला मिळतात. लहान थोर नद्या म्हणजे पुण्यराशी असून त्यांचा महिमा अगाध आहे. नद्या पर्वतावरून कोसळतात. नाना कापारीतून खाली कोसळतात. खळखळ पाणी वाहतं. कूप वावी सरोवर तळीही उदंड थोर थोर आहेत. नाना देशात निर्मळ झरे उचंबळतात. गायमुखी पाट वाहतात. नाने कालवे वाहतात. नाना झरे झिरपतात. डोह विहीर पाझर पर्वत फुटून पाणी वाहतं. असे पाण्याचे उदंड प्रकार भूमंडळावर आहेत. जितक्या डोंगर तितक्या धारा भयंकर कोसळतात. झरा ओहोळ फवारी उकळ्या सांडताना दिसतात. किती म्हणून सांगायचं. नाना कारंजातून पाणी आणावं. डोह डबके लहान टाकी नाना किरीकंदर नाना ठिकाणचं पाणी वेगळं असतं. एकाहून एक तीर्थ महापवित्र पुण्यदायक आहेत. त्यांचा महिमा अगाध असल्याचं शास्त्रामध्ये सांगितलंय. नाना तीर्थांचं पवित्र पाणी नाना स्थळोस्थळी थंड पाणी तसं नाना ठिकाणी उष्ण पाणी देखील दिसतं. नाना वेलांमध्ये जीवन नाना फळाफळांमध्ये जीवन नाना कंदमुळं याच्यामध्ये जीवन आढळतं. क्षारोदक सिंधोदक विषोदक अमृतमय पाणी नाना स्थळांच्या ठिकाणी नाना गुणांचं पाणी आढळतं. नाना उसाचे रस नाना फळांचे रस गो रस मध पारा गुळवणी काकवी नाना मुक्ता फळांचं पाणी नाना रत्नांमध्ये तळपणारं पाणी नाना शस्त्रांमध्ये पाणी असं पाणी नाना गुणांचं असतं. वीर्य रक्त लाळ मूत्र घाम हे सुद्धा पाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. नाना भेद विचार केला असता स्पष्ट होत जातं. समस्त देह हा पाण्याचा झालेला आहे. भूमंडळ ही पाण्याचं आहे. चंद्रमंडळ सूर्यमंडळ देखील पाण्यामुळे आहे. क्षार सिंधू क्षीर सिंधू सुरा सिंधू आज्य सिंधू दधी सिंधू युक्षरस सिंधू शुद्ध पाण्याचा समुद्र असं पाणी विस्तरलेलं आहे. ते मुळापासून शेवटापर्यंत आलेलं आहे. मध्ये ठाईठाई प्रगट झालं आहे. ठाईठाई गुप्त झालेलं आहे. ज्या ज्या बीचांमध्ये ते मिश्रित झालं तो स्वाद पाण्याने घेतला. उसामुळे ते अत्यंत सुंदर गोडीला आले. उदकाचा बांधा म्हणजे शरीर त्याला त्यानंतर देखील उदकच पाहिजे. उदकाचा उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगायचा. पाणी हे तारक आहे. पाणी हे मारक आहे. पाणी हे नाना सौख्य देणारं आहे. पाण्याचा विवेक अलौकिक आहे. भूमंडळावर पाणी धावताना दिसतं. नाना सुंदर ध्वनी उत्पन्न होतात. धबावा धबावा धारा कोसळतात. ठाई ठाई डोह तुंबतात. विशाल तळी भरतात. कालवे पाठ दुथडी भरून वाहतात. काही गुप्त पालथ्या गंगा वाहतात. पाणी जवळच असतं. खळखळ झरे वाहतात. पृथ्वीच्या गर्भामध्ये देखील डोह भरलेले आहेत. कोणाला पाहायला मिळाले नाही, ऐकायला मिळाले नाही. ठाई ठाई भागीरथीचे झरे आहेत. पृथ्वीच्या तळाशी पाणी भरलेले आहे. पृथ्वीमध्ये पाणी खेळत आहे. पृथ्वीवर उदंड पाणी प्रगटलेले आहे. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये पाणी आहे. मेघापासून अंतराळातून पाण्याची वृष्टी होते. जीवन हे पृथ्वीचं मूळ आहे. जीवनाचं मूळ दहन आहे. दहनाचं मूळ पवन आहे. ते एकापेक्षा एक थोर आहेत. त्या सगळ्यांपेक्षा थोर परमेश्वर आहे. तो महाभूतांचा विचार आहे. त्याहून थोर परब्रह्म जाणावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपण नाम समास चतुर्थ समाप्त.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. जोपर्यंत तू धन कमवून सगळ्यांना पोचतो आहेस तोपर्यंतच तुझा परिवार तुझ्यावर खुश आहे. तू निर्धन झालास की तुला कुणीही घरी विचारणार नाही, असं आदि शंकराचार्यांनी त्यांच्या चरपट पंजरिका या स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येकानं पोटापुरतं नक्कीच कमवावं, पण लांडी लबाडी चोऱ्या माऱ्या कधीही करू नयेत. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. जब मोठा चाले धंदा तब बहीण म्हणे दादा दादा, सदा श्रृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जाण, सोने आणि रुपया महा मृत्तिके समान, असंही संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. ही सगळी संत वचन. नीतिमत्ता कशी जोपासावी, सात्विक वृत्ती अंगी कशी बाणवावी, याचंच मार्गदर्शन आपल्याला करत असतात.

पक्षी जाय दिगंतरा, बाळकासी आणि चारा, घर हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लासाठी, माता गुंतली कामासी, चित्त तिथे बाळापाशी, वानरी हिंडे झाडावरी, पिली बांधूनी उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे। माय लेकराचं हे वात्सल्य संत आणि विठू माऊली यांच्यामध्ये नित्य नांदत असतं।

वाहनाची गती जसजशी वाढवावी तसतसे मैलाचे दगड कमी कमी आकडे दर्शवायला लागतात. तसंच आपली उपासना प्रखर होऊ लागली की दोष देखील झपाझप नाहीसे होतात आणि आपलं गंतव्य स्थान शून्य मैलावर येऊन ठेपत. भक्ती मार्गाचं असंच आहे, जसजसं नामस्मरण दृढ होत जातं तसतसा देवाचा अनुभव यायला अधिक मदत होते.

वारा जोरात वाहू लागला की नासकी कुजकी पानं खाली गळून पडतात. तसंच अंतःकरणामध्ये नामस्मरणाचा वारा जोरात वाहायला लागला की षड्रिपुंनी निर्माण केलेले कुविचार क्षणात उडून जातात.

विवेकाची ठरेल ओल ऐसे बोलावे बोल अपुले मते उगीत चिखल कालवू नको रे हरिभजना वीण काळ घालवू नको रे. संत सोहिरोबा यांचा हा प्रसिद्ध अभंग आहे. खरं काय आणि खोटं काय हे ओळखून खरं बोलणं वागणं नामस्मरण करणं हाच विवेक होय. आपलं बोलणं त्यानुसार असावं. खोटं नाटं वागून गैरसमाजाचा चिखल कालवणारं आपलं बोलणं नसावं असं संत सोहिरोबा सांगतात.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज मंगळवार, सकाळचे 7 वाजले आहेत। 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष। 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम पण लक्षात कोण घेतो, सादर करत्या डॉक्टर विनीता परांजपे। 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमे देना दाता। 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS जवरे। 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम या सुखांनो या, सादर करते विश्वास देशपांडे। 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे। 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती। 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती, सादर करत्या कविता गायधनी। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके। 12:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम अर्थविश्व, सादर करते प्रमोद पुराणिक। 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दिल ने पुकारा, सादर करत्या प्रांजली अफळे। 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम अजिंक्य मी, सादर करते अरुण सूर्यवंशी। 2:30 फॉरेन लँग्वेज या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करती श्रद्धा कराळे। 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मैत्रकट्टा। 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 28 जुलै. 1934 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली होती. 1943 मध्ये दुसरे महायुद्ध, रॉयल एअर फोर्सने हॅम्बर्ग जर्मनीवर बॉम्ब हल्ला केला आणि 42,000 नागरिक मारले गेले. 1976 मध्ये चीनच्या तांगशान प्रांतात 7.8 ते 8.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि यामध्ये अनेक ठार आणि जखमी झाले होते. 1979 मध्ये भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून चौधरी चरण सिंग यांची नियुक्ती झाली होती. 1984 मध्ये लॉस एंजलिस मध्ये 23व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली होती. 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाची स्थापना झाली होती. 1999 मध्ये भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरियस पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2001 मध्ये आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही एकत्र

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हो, आपण एकमेकांना भेटलो की पहिलं वाक्य काय म्हणतो? हो, काय कसे आहात किंवा कशी आहेस, हा यावर उत्तरही ठरलेलं बरं का. मस्त, मजेत, अगदी सुखात. पण पुढच्या 4-2 वाक्यातच हा सुखाचा रंग उडतो आणि दुःखाच्या रंगरेषा गडतात. दुःखद आठवणींच्या लढी अलगद उलगडू लागतात. खरं की खोट? अहो, आपलं मन जाणणाऱ्या तुकोबारायांनी सुख पाहू जाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं म्हटलंच आहे ना. आणि तुकोबारायाने म्हटलंय, मग ते खोटं कसं असेल हो? हो, पण मित्रमैत्रिणींनो, या पर्वत्या एवढ्या दुःखाचे डोंगर निर्माण करून त्या डोंगरातल्या कडी कपाऱ्यांमध्ये त्या विळख्यात आपण कसे अडकतो? दुसरं कुणी तर आपल्याला अडकवत नाही ना. नाही हो, आपणच आपल्याला अडकवतो त्यात. हो, पण लक्षात कोण घेतो? आणि खरंच सांगते, माझ्याही कधी हे लक्षात आलं नाही बरं का. आणि म्हणूनच तोपर्यंत मी अशीच दुःखाच्या डोंगरात भरकटत होते. वणा वणा ते दुःख फिरत दुःख आळवत होते. अहो, करून सवरून नामा निराळे राहत मजेत जगणारे अनेक जीव अगदी बिनधास्तपणे राहताना कुठली गोष्ट मनाला लावून न घेता आनंदात जगताना समोर बघत होते. आणि त्यातल्याच कुणाच्या कडून खरं तर चूक नाही हो, अगदी घोडचूक घडली बरं का. पण त्याबद्दल दुःख खेद मनाला लावून घेणं हे कुठलाही प्रकार मनापर्यंत त्यांच्या न पोचता व्यक्त न होता ही व्यक्ती काय म्हणाली माहितीये? जाऊ दे ग, चलता है असं म्हणून हसत हसत ती निघून गेली. आणि मी बघतच राहिले हो त्या व्यक्तीच्या

मागी मी मला ठेवलं आणि आणि काय अहो दुःखाच्या पर्वताखाली मग घुसमट सुरू झाली माझी. अरे माझ्या हातून ही एवढी मोठी चूक झालीच कशी. खरंच माझ्या त्या चुकीमुळे बिचाऱ्याचं किती नुकसान झालं आणि मग फक्त सॉरी म्हणून कसं भागेल. ते काही नाही, आपल्यामुळे झालेलं नुकसान भरपाई करून आपणच भरून काढायला हवं. हो त्यामुळे आमची मैत्री तर तुटणार नाही ना. माझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का आता. आणि हे कळलं की काय म्हणतील सगळे. अहो शंका कुशंका अपराधी भाव खेद मनामध्ये असल्या भावभावनांच्या नुसत्या लाटांवर लाटा उसळत होत्या. मित्रमैत्रिणींनो, ती गोष्ट एखादी कृती माझ्याकडून घडली म्हणूनच मी मला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवते असं नाही. हा चूक माझ्या बाबतीत दुसऱ्याकडून घडली ना तरी माझ्याच मनामध्ये विचारांचं चक्री वादळ घोंगावत असत. का वागली ती अशी किंवा का वागला तो असा. अहो किती जीव लावला आपण त्याला, आपलं मानलं, मनातलं सगळं सांगितलं, वेळेला मदतीला धावले आणि त्यांनी काय केलं. अहो इतकी गोष्ट मनातली त्यांनी मला न सांगता तिसऱ्याच कुणाला तरी सांगावी आणि त्यांनी मला तिसऱ्यांनी मला सांगावी. माझ्या आधी दुसऱ्या कुणाला का सांगितलं त्यांनी. माझंच काही चुकलं का. बर जवळ तिच्या हक्काने त्याला जाब विचारला तर काय सोड ग ठीक आहे चलता है असं म्हणून ती व्यक्ती हसत हसत विषय संपवून निघून गेले. याही वेळी पुन्हा दुखावल्याचं ओझ माझ्या डोक्यावर. आता बघा अतिथी देवो भव हा जागता संस्कार. पाहुण्यांचं आपण अगदी मनापासून आदरातिथ्य करतो करावं. आर्थिक शारीरिक सगळ्या प्रकारचं क्षीण सोसतो तेही निरपेक्ष भावनेने. पाहुणे खुश असतात बरं का, खूप केलत म्हणतात, पुन्हा येऊ असंही बजावतात निरोपाच्या वेळी. पण अहो आता माणूस म्हणून मला सांगा, आपल्याला मनात जर असं वाटलं की जाता जाता पुन्हा येऊ म्हणताना त्यांनी आता तुम्ही आमच्या घरी या चार दिवस असं म्हणावं, म्हणजे त्यासाठी आपण करतो असं नाही हा. पण तरी सुद्धा माणूस म्हणून काही भावना असतातच की नाही. आणि मग पाहुणे गेले तरी सुद्धा ही बोझ चुबुक काट्यासारखी माझं मन हुळहुळ करते. मी कुणाच्या बाबतीत चुकले कमी पडले तरीही मीच मला दोषी धरते आणि दुसरं कुणी उणं ठरलं तरीही आपल्याच मनी दुःखाचा झाकोळ दाटतो. हो पण या झाकोळातनं बाहेर आले तो निवळला आणि मग काय नितळ मोकळं झालं माझं मन आकाश. अशाच एका सर्व गोष्टी टेक इट इझी म्हणून घेणाऱ्या माझी मैत्रीण अशीच गोष्ट तिच्या बाबतीत घडली तेव्हा काय म्हणाली माहितीये. अगे रात गई बात गई कैसी गई छोड दो चलता है म्हणत जगाव. हा गुरुमंत्र देते मी तुला अशी कथा काहीतरी. त्या माझ्या मैत्रिणीने चलता है ह्या मंत्राच्या तंत्राने मी जगावं असा उपदेश केला आणि तिचा तो गुरु उपदेश मी मनावरही घेतला आणि मग तोच तंत्र मार्ग मी अगदी मनापासून धरला. बघा कृती उक्ती अपेक्षा माझ्याकडून काय किंवा माझी इतरांकडून काय तिथं सोडून द्यायची घटना घडल्यावर. चलता है या मंत्रोच्चारणी त्या गोष्टीला तिलांजली द्यायची
आणि छान आनंदाने मजेत जगायला सुरुवात करायची झाल्या गोष्टी त्या तिथे त्याच क्षणी त्याच ठिकाणी सोडायच्या. आणि काय सांगू मित्रमैत्रिणींनो, मी सुखी झाले, तुम्ही असं सुखी व्हा म्हणण्यासाठीच तर आजचं हे शेअरिंग. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

संत गोरा कुंभार या चित्रपटामधलं संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरामध्ये ग. दि. माडगूळकर यांचं भक्तिगीत आता आपण ऐकणार आहोत.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, भाजीपाल्याचा मळा खिस्सा वाजे खुळखुळा ही आपली जुनी म्हण आणि ती जुनी म्हण असूनही अतिशय उपयुक्त अशी या काळामध्ये ठरलेली आहे. आपल्याला अतिशय चांगला पैसा भाजीपाल्यातून होतो आणि त्यासाठी आपल्याला काळजीही तेवढी घेणं गरजेचं असतं. विशेषतः उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आणि तुषार सिंचनाचा वापर करताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते, तर त्या मूलभूत बाबी आपण आता जाणून घेणार आहोत. भाजीपाला पिकास गरजेपेक्षा जास्त किंवा कमी पाणी दिल्याने त्याच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला निव्वळ नफा जो आहे तोही सुद्धा कमी होतो. भाजीपाला पिकं सहसा बागायती म्हणून घेतली जातात आणि पिकास पाणी देण्यासाठी योग्य रानबांधणी करणंही त्याच्यासाठी गरजेचं असतं. अन्यथा पिकास योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी पाणी मिळत नाही. परिणामी काय होतं की पिकाची समप्रमाणात वाढ होत नाही व त्याचा पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. भाजीपाल्याची पिकं पाण्यासाठी अतिशय संवेदनशील असतात. जमिनीच्या प्रकारानुसार योग्य मात्रेत व योग्य अंतराने पाणी देणं आवश्यक असतं. सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत 4 ते 6 सेंटीमीटर, मध्यम जमिनीत 6 ते 8 सेंटीमीटर व भारी जमिनीत 8 ते 10 सेंटीमीटर उंचीचं पाणी भाजीपाला पिकास लागतं. हलक्या जमिनीत कमी अंतराने तर भारी जमिनीत जास्त अंतराने अंतर ठेवून जर पाणी भाजीपाला दिलं तर ते चांगलं असतं. त्यानुसार रब्बी हंगामात हलक्या जमिनीत 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं, मध्यम जमिनीत 12 ते 14 दिवसाच्या अंतरानं व भारी जमिनीत 18 ते 20 दिवसाच्या अंतरानं भाजीपाला पिकास पाणी द्यावं लागतं. हा एक सर्वसाधारण संदेश आहे आणि याच्यासाठी आपल्याला जर खोलवर पीक वाढ जायचं असेल तर आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यांची गरज असतं. पण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकं जेव्हा आपण घेतो तर नगदी पिकं असल्यामुळं ठिबक सिंचनाचा वापर त्याच्यामध्ये अतिशय फायदेशीर ठरतो. आधुनिक सिंचनाच्या वापरानं उपलब्ध पाण्यामध्ये भाजीपाल्याचं जास्त क्षेत्र लागवडीखाली आणता येऊ शकतं. तसेच पाहिजे तेव्हा योग्य त्या प्रमाणात पिकास पाणी देता येतं आणि पिकाची वाढसुद्धा जोमदार होते. कीड व रोगासाठी प्रतिकार शक्ती सुद्धा जर पाण्याचं व्यवस्थापन आपण सूक्ष्म सिंचन म्हणजे याला ठिबक सिंचनानं जर केलं तर कीड रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा तुलनात्मक दृष्टी आपल्याला कमी आढळून येतो. भाजीपाल्याची प्रत सुद्धा चांगली मिळते, त्यामुळे चांगला बाजारभाव सुद्धा मिळतो. तुषार सिंचनाचा वापर कमी उंचीची जी पिकं आहेत, उदाहरणार्थ कांदा आहे, लसूण आहे, या पिकात करता येतो. मात्र इतर भाजीपाला पिकं उंच वाढणारी असल्याने त्यात ठिबक सिंचनाचा वापर करावा. भाजीपाल्यात तुषार सिंचनाच्या वापराबाबतीमध्ये जर गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र कराडाची जी कृषी अभियांत्रिकी शाखा आहे त्यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. म्हणून आपण काय करायला पाहिजे, सर्वसाधारणपणे जर विचार केला तर प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज ठरविण्यासाठी लागणाऱ्या ज्या बाबी आहे त्याचा सुद्धा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बाष्पीभवनाचा दर मिलीमीटर प्रतिदिवस किती आहे, संबंधित पिकाच्या वाढीचे गुणांक, तोटीतून पाणी पडण्याचा सरासरी दर मिलीमीटर तासामध्ये किती आहे, जमिनीत पाणी मुरण्याची गती मिलीमीटर प्रति तास किती आहे, मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये पाण्याची कमतरता असते आणि विशेषतः याच काळात भाजीपाला पिकांना पाण्याची गरज जास्त असते. भाजीपाला पिकासाठी पाण्याची गरज आपल्याला काढण्यासाठी एक सूत्र असतं, ज्याला पिकाच्या पाण्याची गरज बरोबर 2 दिवसाचे बाष्पीभवन मिलीमीटरमध्ये गुणिला बाष्पीभवन मापक गुणांक गुणिला पीक गुणांक. तर बाष्पीभवन मापक गुणांक जो असतो तो 0.7 एवढा समजला जातो, तर पीक गुणांक हा पिकाच्या वाढीनुसार बदलत असतो. भाजीपाला पिकासाठी पीक गुणांक पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत 0.3 ते 0.4, नंतर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत 0.7 ते 0.9, जोमदार वाढीच्या अवस्थेत 1.05 ते 1.2 आणि पीक काढणी अवस्थेत 0.65 ते 0.55 धरणं संयुक्तिक असतं. परंतु असं असलं तरीही आपण शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, विशेषतः कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळ्यात भाजीपाल्याचं पाण्याचं व्यवस्थापन आधुनिक सिंचन पद्धती वापरून जर केलं तर आपल्याला त्याचं प्रभावी फायदा होतो आणि त्याच्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा वाढेल. त्यामुळे आपण आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी अभियांत्रिकी शाखेशी संपर्क करा आणि योग्य पाणी व्यवस्थापन भाजीपाला पिकात करा असा संदेश देईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। नेहमीच या कार्यक्रमामध्ये वेगळा विषय असतो, आजही आहे। आज बोलणार आहे ते चांदणे शब्द फुलांचे या विषयावर। आजचा विषय आहे बालगंधर्व यांच्याबद्दलचा। नारायण श्रीपाद राजहंस, बस नाम ही काफी है। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचा अभिमान बाळगणाऱ्या रसिकांना नारायणराव राजहंस म्हणजेच बालगंधर्व हे सांगावं लागत नाही। बालगंधर्व म्हणजे मराठी रसिकांच्या मर्मबंधातली ठेव। बालगंधर्व म्हणजे मराठी नाट्य रसिकांचा, संगीत प्रेमींचा एक हळवा कोपरा। या भूलोकीच्या गंधर्वावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, डॉक्युमेंटरीज चित्रपट निघाले। ज्यांनी बालगंधर्वांना पाहिलं ऐकलं अशा भाग्यवान लोकांपैकी फारच थोडे लोक आज हयात असतील। मी बालगंधर्वांना पाहिलं नाही किंवा ऐकलंही नाही, पण त्यांच्याबद्दल जेव्हा जेव्हा काही वाचायला मिळालं ते वाचलं। सुबोध भावेने भूमिका साकारलेला बालगंधर्व हा चित्रपट पाहिला। पुण्यातल्या रसिकांचं बालगंधर्व रंगमंदिराचं प्रेम अनुभवलं। कधी संधी मिळाली तर बालगंधर्वला जाऊन काही नाटकं पाहण्याचा आनंद देखील घेतला। बालगंधर्व आणि मी यांच्यातलं नातं एवढंच मर्यादित। मला ना गाता येतं ना मी नाट्यसृष्टीशी कोणत्याही अंगाने निगडीत, पण तरीही या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेरचा जो तमाम मराठी रसिक आहे ना, त्यांचा मी एक छोटासा प्रतिनिधी म्हणून या विषयावर आपल्याशी संवाद साधतोय। याच महाराष्ट्रात जसे बालगंधर्व होऊन गेले तसा आणखीही एक गंधर्व होऊन गेला, तो होता शब्द गंधर्व रसिकराज। समस्त मराठी रसिक आणि कलाकार यांच्यात आपुलकीचा पूल बांधणारा या शब्द गंधर्वाचं नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात तुमचे आणि माझे पुल आणि सर्वांचे लाडके भाई। बालगंधर्व हा जसा मराठी चित्र नाट्य रसिकांचा हळवा कोपरा आहे, तसाच एक कोपरा आहे या भाईंचा. मराठी रसिकांच्या मनातली ही जागा अशा काही निवडक माणसांनी जणू आरक्षित केली आहे. कोणी जर म्हटलं की मी तुम्हाला अमुक एक इतकी रक्कम देतो, पण तुम्ही तुमच्या मनातील ही जागा मला द्या, तर माझा मराठी माणूस सगळं काही द्यायला तयार होईल. पण बालगंधर्व पुलंसारखी माणसं म्हणजे त्यांचं दैवत, तो ती जागा कशी देईल? याच पुलं आणि बालगंधर्व यांच्यामध्ये संबंधाचा एक नाजूक पूल आहे. पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर पुलांच्या पुढाकारानं उभं राहिलं आणि त्याच्या उद्घाटनाचा पडदा साक्षात बालगंधर्वांच्या हातानं वर गेला. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात ते काही उगीच नाही. याच पुण्यात लोकमान्य टिळकांनी बालगंधर्वांचं गाणं ऐकलं. त्यांचा अभिनय आणि गायकी पाहून लोकमान्यांनीच त्यांना बालगंधर्व हा किताब दिला. जसे बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य म्हणून प्रसिद्धी पावले, तसेच त्यांनी ज्यांचा बालगंधर्व म्हणून उल्लेख केला ते नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व म्हणून जगतविख्यात झाले. कोण होते हे बालगंधर्व? रंगभूमीवरील गायक, नट, स्त्री भूमिका करणारे कलाकार, हे सगळं तर ते होतेच, पण बालगंधर्व म्हणजे रंगभूमीवरचं मूर्तिमंत सौंदर्य, रंगभूमीला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न म्हणजे बालगंधर्व. रंगभूमीला जर मानवी अवतार घेऊन काही सांगायचं झालं तर तिनं निःसंशय बालगंधर्वांच्याच रूपानं आपलं मनोगत व्यक्त केलं असतं. बालगंधर्व ज्या पद्धतीनं रंगभूमीवर वावरले त्याला तोड नाही. ज्या काळात स्त्रियांनी रंगभूमीवर काम करणं कमीपणा मानला जात होता, त्या काळात त्यांनी रंगभूमी आपल्या स्त्री भूमिकेनं अलंकृत केली. त्यांनी ज्या काही स्त्री भूमिका केल्या त्यात त्यांचं वागणं, बोलणं, लाजणं या सगळ्या गोष्टी इतक्या अप्रतिम होत्या की त्या भूमिका तेवढ्या ताकदीनं साकारणं एखाद्या स्त्री कलाकाराला सुद्धा अवघड झालं असतं. आचार्य अत्रे त्यांच्या स्त्री भूमिकांबद्दल बोलताना म्हणाले होते, पुरुषानं केलेल्या स्त्रीच्या सर्वात सुंदर भूमिका म्हणजे बालगंधर्वांच्या भूमिका. स्त्री वेशात एवढा सुंदर पुरुष कधीच दिसला नव्हता. गायन म्हणजे ज्यांचा आत्मा होता अशा भास्करबुवा बखलेंचे शिष्योत्तम म्हणजे बालगंधर्व. बालगंधर्व म्हणजे महाराष्ट्रातील सुरांचं साक्षात कैलास लेणं. बालगंधर्वांनी सुरांचाच मळा फुलवला, सूरच पेरले, सुरांचंच अमाप पीक आलं आणि ते पसापसा भरून रसिकांना वाटत राहिले. ही ओंजळ कधीही रिकामी झाली नाही. आपुलकी या पुलंच्या पुस्तकात बालगंधर्वांवर एक लेख आहे. मला वाटतं हा लेख लिहिताना पुलंच्या लेखणीनं नेहमीची नर्म विनोदी शैली सोडून ज्ञानेश्वर माऊलींच्या मोगरा फुलासारखी सुंदर सुगंधी शब्दफुलांची बरसात केली आहे.

पर्यंत थोडासा पोहोचवावा या हेतून तर हा संवाद तुमच्याशी साधतोय. संगीत हा अनेकांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. जीवनात संगीत नसतं तर आपलं जीवन किती निरस झालं असतं याची कल्पना करवत नाही. संगीताबद्दल बोलताना पुलं एक सुरेख वाक्य लिहून जातात. ते म्हणतात, संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. आपण जन्मल्यापासून गाणी संगीत ऐकत असतो, त्याच्या प्रेमातही पडतो, पण पुलांसारखा आवलिया सहज लिहून जातो की संगीताला मी माझ्या उपकारकर्त्याच्या जागी मानतो. बालगंधर्वांबद्दल आणि त्यांच्या गायकीबद्दल बोलताना ते म्हणाले होते की आता बालगंधर्व हे कोण्या एका व्यक्तीचं नाव राहत नाही, एका गायकीचं ते नाव होतं. त्यांच्याबद्दल बोलताना पुलं पुढे म्हणतात, नाटकाला अनुरूप अशी ती गायकी होती. शब्द आणि सूर यांना जवळजवळ ठेवणारी होती. त्यांच्यातलं अंतर फार दूर राहू नये, अर्थाशी फारकत होऊ नये अशी खबरदारी घेणारी होती. पण त्यात अनेक छोटी छोटी इतकी गुप्तदारं होती की ती जाणून बुजून बंद ठेवलेली होती. नव्या पिढीला तर त्या शब्दांचे कुठल्या नाट्यप्रसंगाशी नातं जमलं होतं तेही ठाऊक नाही. तरीही गाण्याची नजर असलेली ही तरुण मंडळी त्या सूर लयीच्या लीलेनं मोहून जातात. याचा अर्थच असा की एका सगुण रूप गायकीनं आता निर्गुणाच्या दिशेनं यात्रा सुरू केली आहे. मंडळी पुलंच्या या वाक्यानं मला मोहून टाकलं. आपला परमेश्वराच्या शोधाचा प्रवास सुद्धा सगुणाकडून निर्गुणाकडे होत असतो. तसंच बालगंधर्व नावाची व्यक्ती आणि त्यांच्या गायकीचा प्रवास सगुणाकडून निर्गुणाकडे होतो आहे. खरं आहे, कालाच्या ओघात व्यक्ती आणि तिचं व्यक्तिमत्व विरून जातं. पण अशा काही गोष्टी असतातच की ज्या चिरंतन असतात, त्या कालजयी असतात. रामायण काळात प्रभू रामचंद्र मानवीय अवतारात होते. महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण. पण काळाच्या ओघात रामही गेले, कृष्णही गेले, पण गेले ते सगुण अवतारातील राम आणि कृष्ण. त्यांचं कार्य, त्यांची शिकवण मात्र चिरंतन आहे. त्या शिकवणुकीत, त्या चरित्रात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे महापुरुष जन्माला घालण्याची ताकद आहे. अशीच गायकी बालगंधर्वांची. पुलंनी त्यांच्यावर लिहिलेला हा लेख संगीताची साधना करू पाहणाऱ्या नवीन गायकांना अतिशय मार्गदर्शक ठरेल असा आहे. या लेखामध्ये पुलं पुढं म्हणतात, मी सुदैवानं अनेक तोलामोलाचे गायक ऐकले आहेत. प्रत्येकाचा गाणं ऐकताना मला सतत एक वाटत आलं आहे, ते हे की कलावंत आपल्या गाण्यातून काहीतरी सिद्ध करायला बसतात. कोणी लयकारीवरची हुकूमत दाखवतो, कोणी चीज आणि राग यांचं शुद्धत्व जपल्याच्या तोऱ्यात असतो, कोणी आपल्या घराण्यातलं जडजवाहीर पुढं टाकून श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो, कोणी रियाजाचे आपण किती प्रचंड डोंगर उपसले आहेत ते पहा असं ध्वनित करत असतो, कुणी आपल्या गळ्यातून सुरावटीच्या फुलभाज्या उडवून दिपवत असतो, कुणी काही कुणी काही. पण प्रत्येकजण अधूनमधून का होईना काहीतरी गाण्यातलं किंवा गाण्याबाहेरचं सिद्ध करू पाहत असतो. मैफल यशस्वी करण्याची जिद्द असते,

कुणावर तरी मात करण्याची जिद्द असते. पण यातच बालगंधर्वांबद्दल बोलताना पुलं म्हणतात, बालगंधर्वांचं गाणं ऐकताना मात्र मला सतत एक गोष्ट जाणवत राहते, ती म्हणजे ते फक्त गायला बसत, यापलीकडे काहीही सिद्ध करायला बसत नसत. चारी दिशांच्या पाखरांनी एखाद्या वृक्षावर भुरूभुरू येऊन बसावं, तशी ती सुरांची पाखरं त्यांच्या हृद कदंबावर येऊन बसत आणि गाणं सुरू होई. गाणारा देह हे केवळ एक साधन, त्या गाण्यातून त्यांना घराणं वगैरे काही सिद्ध करायचं नसे. इथं गाणाराच गाणं होऊन जायचा. त्या गाण्याला म्हटलं तर परंपरा होती, म्हटलं तर नव्हती. बालगंधर्वांच्या गायकीबद्दल बोलताना पुलं पुढं म्हणतात, ज्यांना त्या गाण्याच्या मोठेपणाची खूण पटली त्यांनी मात्र घराण्या बिराण्याचा अहंकार बाजूला सारून ती गाणीच नव्हे तर गायकीही स्वीकारली. अल्लादिया खान साहेबांचे चिरंजीव मरहूम मंजी खान साहेब बालगंधर्वांची पदं गाताना अंत्रोळी घराण्याची चीज गायल्यासारखे रमून जात. आग्रेवाले निसार हुसेन खा भूषण संसारा फार मजेत गात असत. अहमदजान थिरकवा खान साहेबासारखे तबला नवाज नारायण रावांचे मम सुखाची ठेव सुरू झाल्यावर स्वतःला सुखाची ठेव सापडल्यासारखे त्या रूपकात एकरूप व्हायचे. असे किती गायक आणि वादक आठवावे. डोंगरातल्या झऱ्याचं पाणी जसं कुणीही ओंजळ भरून घ्यावं आणि तृप्त व्हावं, त्या झऱ्यावर जसा कुणा एकट्याचा मालकी हक्क नसतो तसंच या बालगंधर्वांच्या गायकीचं आहे. साध्या लावणीपासून ते अंत्रोळी घराण्याच्या गायकीपर्यंत जे पाहावं ते त्यात दिसल्यासारखं वाटतं. तरीही ते गाणं झऱ्यासारखं स्वयंभू, झऱ्यासारखं थुईथुईणार. इथे जणू निर्मळ सुरांचं सौंदर्य माहेराला आलंय. आणि माहेर म्हणजे काय? जिथे स्वकुलतारक सुतांना मन मानेल तसं आनंदात बागडायला मिळतं ते माहेर. शब्दगंधर्व पुलांनी स्वरगंधर्वांची बांधलेली ही पूजा आहे. आता बालगंधर्व असते तर त्यांच्या मुखातून मम आत्मा गमला सारखी एखादी तान सहज बाहेर आली असती. काय अप्रतिम शब्द आहेत पुलांचे, त्यातील सौंदर्य बघा. बालगंधर्वांचं गाणं कसं झऱ्यासारखं निर्मळ, त्यांच्या गाण्यात जणू सुरांचं सौंदर्य माहेराला आलं. माहेर कशाला म्हणायचं? जिथं मन मानेल तसं आनंदानं बागडायला मिळतं ते. मी बापडा यावर अधिक काय बोलणार, शब्द फुलांचं चांदणं बरसतं आहे. आपण त्यात न्हावून घ्यावं, पवित्र व्हावं, पावन व्हावं, पुलकित व्हावं. तर मंडळी, अशी हे महान व्यक्तिमत्व बालगंधर्व आणि पुलं, त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. तर आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे किशोर कुमार यांच्या आवाजात लोक परलोक या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

0: चांगली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मदतगार या चित्रपटामधलं.

0: धन्यवाद। अरे धन्य हो।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
3: इंदिवर यांचं गीत कामचोर या चित्रपटामधलं, संगीतकार राजेश रोशन।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि अन्वर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, मुखावला या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार उषा खन्ना आणि भावना शाह यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे कुलवंत जानी यांची. ऐकूया कौन जेता कौन हारा या चित्रपटामधलं हे गीत.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होत हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकूयात माँ बेटी या चित्रपटामधलं अंजान यांची शब्दरचना ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीतकार आनंद मिलिंद.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात. राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र रावल यांचं गीत.
4: 10, 9, 8, 7.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे अविनाश व्यास यांचं आणि चित्रपट महासती सावित्री.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे जनता हवालदार या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया अन्वर यांच्या आवाजात, संगीतकार राजेश रोशन.

0: ऐकूया भूपेंद्र सिंग आणि रुणा लैला यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत घरोंदा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत साज आहे जयदेव यांचा.
1: दीवाना
2: एक दीवाना शहर में
1: एक दीवाना नहीं एक दीवानी भी
2: दो दीवाने शहर में.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया हिम्मत या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हे गीत आहे वर्मा मलिक यांचं कर्तव्य या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं एक नई पहेली या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. वर्मा मलिक यांची गीतरचना, संगीतकार सोनी कोमी आणि चित्रपट आहे मान गए उस्ताद.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, जाग उठा इन्सान. या चित्रपटामधलं गीतकार इंदिवर, संगीतकार राजेश रोशन. ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.
5: No!

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात पडछाया या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरनं.
1: आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं. आशा

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 28 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. मीराबाई चानूकडून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची हॅट्रिक. भारताची वेट लिफ्टिंग क्वीन असे खणखणीत कामगिरीने कमवलेले टोपण नाव मीराबाई चानू हिने रविवारीही सार्थ ठरवले. चॅम्पियन या बिरुदाला साजेशी कामगिरी करत या मणिपूर कन्येने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकांची हॅट्रिक केली. यंदा ग्लासगो येथे रंगलेल्या राष्ट्रकुलमध्ये 48 किलो वजनी गटात एकूण 190 किलोचा भार पेलत मीराबाईने जेतेपद राखले. मीराबाईच्या निकालाबाबत किंवा जेतेपदाबाबत शंका नव्हती. स्पर्धेचे आयोजन होत असलेल्या SEC आर्माडिलो संकुलात सुरुवातीपासूनच उत्सुकता होती ती मीराबाई यंदा किती वजन उचलणार याची. स्नॅच मध्ये विक्रमी 85 किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये 105 किलो वजन उचलत तिने विश्वास सार्थ ठरवला. मीराबाईची कामगिरी एवढी जबरदस्त होती की तिच्या आणि रौप्य पदक विजेत्या नायजेरियाच्या रुथ असुको एनयोंगच्या कामगिरीत 22 किलोचा फरक होता. पदक सोहळ्यात मीराबाईचे डोळे पाणावले होते. तिला अश्रू आवरणेही कठीण झाले. मीराबाईने दणक्यात पुनरागमन करत खणखणीत कामगिरी करून दाखवली. आता वळूया पुढील बातमीकडे. पाकशी चर्चा केवळ POK वरच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठणकावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली. पाकिस्तानने दहशतवादाला आपल्या सरकारी धोरणाचा भाग केले आहे आणि आता त्या देशाशी केवळ पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्याव्यतिरिक्त कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग असून तो पाकिस्तानने बेकायदा बळकवला आहे असेही ते म्हणाले. 27व्या कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दहशतवादाद्वारे भारताला धमकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होईल हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले आहे. तसेच पाकिस्तानच्या कोणत्याही कुरापतीला भारत असे प्रत्युत्तर देईल की ते त्यांच्या कल्पनेपलीकडे असेल असेही ते म्हणाले. भारताच्या सार्वभौमत्वाच्या आणि अखंडतेच्या विरोधात कुटील कृती करणाऱ्यांची तीच गत होईल. एका बाजूला भारत जहाजांची निर्मिती करत असताना पाकिस्तान मात्र दहशतवादी कारवायात गुंतला आहे असे सिंग म्हणाले. आता वळूया पुढील बातमीकडे. मुसळधार पावसाने पर्यटनाला बहर. रविवारी पहिने बारीत पर्यटकांची वारी. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील निसर्ग पर्यटन स्थळे पर्यटकांनी भरून गेली आहेत. दुगारवाडी धबधबा सुरक्षेच्या कारणास्तव बंद असल्याने पर्यटकांनी आपला मोर्चा पहिने बारीतील प्रसिद्ध नेकलेस धबधब्याकडे वळवला आहे. रविवारी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता आणि पहिने घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. हिरवीगार निसर्गसृष्टी, डोंगरावर पसरलेली धुक्याची चादर आणि अंगावर येणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक दाखल झाले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठ परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुराचे प्रमुख मापक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. कपालेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील गणपती मंदिराच्या पायरीजवळ रात्री पाणी पोहोचले होते. प्रशासनाच्या वतीने गोदाकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके जलमय झाली आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोदाघाट परिसरही पुराच्या पाण्याने वेढला गेल्याने घाटावरील नियमित हालचालींवर परिणाम झाला आहे. घाटावरील व्यावसायिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपली दुकाने घाटापासून दूर रस्त्याच्या कडेला हलवली आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे घाटावर धार्मिक विधी करणे शक्य नसल्याने दशक्रिया, अस्थिविसर्जन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम घाटाच्या कडेला किंवा सुरक्षित ठिकाणी पार पाडले जात आहेत. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सूर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
3: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू मला, नको भेटू मला, नको दाटू मला, नको खेटू मला.
4: आता

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पेजेचा विडा या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी, आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

ऐकवत आता ऐकूयात गरीबा घरची लेक या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जगदीश शिरवूडकर यांची ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
3: अगं इतला

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होत हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे, जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले, ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकहो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या 3 भागामध्ये आपण हरिदास बुवा आणि आफळी बुवा यांच्याशी गप्पा मारतो आहोत. आफळे बुवांचं ओघवत्या शैलीतलं बोलणं ऐकून ह्या गप्पा थांबूच नयेत किंवा संपूच नये असं वाटतं. आजच्या सुद्धा भागामध्ये हे दोघंही मान्यवर आणि कविताताई असे तिघही माझ्यासोबत आहेत. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. कविताताई, तुम्हाला काय विचारावं असं वाटतंय बुवांना?
1: बुवा, तुमच्याकडे येते. कीर्तन म्हटलं की गाण्याला पर्याय नाही. तर जितके लोक फोन करतात ह्या शिबिरासाठी, तर पहिला प्रश्न तो असतो की अहो, आम्हाला गाणं येत नाही, मग आम्हाला कीर्तन करता येईल का? तर मी काय उत्तर देणं अपेक्षित आहे?
2: कीर्तनाला चटणी कोशिंबिरी पुरतच गाणं पाहिजे. म्हणजे त्यासाठी तुम्ही विशारद अलंकार अशी असण्याची आवश्यकता नाही. असाल तर काही नकार नाही तुम्हाला, पण एवढं असल्याशिवाय मला कीर्तन करता येणार नाही असं नाही. तुम्ही साधारणतः रेडिओवरती गाणं ऐकून त्याच्याबरोबर नीट म्हणू शकत असाल तर तुम्ही कीर्तन करू शकता. म्हणजे सामान्यतः कीर्तनाचे पद ही पारंपरिक एक विशिष्ट चालीमध्येच बांधलेली असतात. जर तुम्हाला एक चाल ऐकल्यानंतर त्याच्या मागे ती म्हणता येते, मग प्रश्न येतोच कुठे. म्हणजे तुम्ही जर रेडिओवरती मधुमागसी माझ्या सख्या तरी असं ते लताबाईंचं गाणं चालू असतं, त्याच्या मागे तुम्ही म्हणताय, हा म्हणजे मग हे गाणं त्यांनी एकदा म्हटल्यानंतर तुम्हाला ते येतं ना. हा, आता थोडा तालासुराचा जो पुढचा प्रश्न असतो, यासाठी आम्ही पहिल्यांदा जे सादरीकरण करणारे कीर्तनकार असतात त्यांना सांगतोच की तुम्ही तुम्हाला ज्यांचा पक्का आधार आहे असे साथीदार घ्या. कारण आमच्या इकडे म्हणजे एकूणच या संपूर्ण कीर्तन परंपरेमध्ये सुद्धा अनेक मोठमोठे कीर्तनकार असे होऊन गेले की जे गाण्यामध्ये एवढे सबळ नव्हते, मग त्यांनी पेटीवादक हा सबळ गाणारा घेतला आणि पुष्कळसा कारभार त्याला देऊन टाकला आणि मग गाण्याची बाजू थोडीशी त्यांनी सांभाळावी आणि निरूपणाची बाजू याने सांभाळावी. अशा तऱ्हेची सुद्धा अनेक प्रतिष्ठित कीर्तनकारांनी केलेले परफॉर्मन्स आहेत. त्यामुळे आपण असं हे करतोय म्हणजे खूप काही भयानक करतोय, वाईट करतोय, चुकीचं करतोय असं काही नाही. ठीक आहे, एखाद्याला चांगली बॅटिंग येते पण नाही पळता येते, त्याला रनर घ्यायची क्रिकेटमध्ये सोय आहे. सांप्रदायिक कीर्तनात सुद्धा हे मान्य आहे. हा, तालासुरामध्ये त्याला फक्त म्हणता येत असावं, माहिती असावं. हा, मग पुढचा जो काही विस्तार त्याचा आहे तो त्याचा साथीदार त्याच्या वकुबाप्रमाणे करेल न करेल. आणि पुन्हा एका कीर्तनामध्ये संख्यात्मक पाहता सुद्धा एवढी गाणी म्हटलीच पाहिजेत असंही काही नसतं. त्या प्रसंगाला परिपोष चालल्या होण्यासाठी जी काही एक 5-6 गाणी अपेक्षित आहेत, पण जास्तीची म्हटली तर हा तुमचा बोनस आहे. पण सहसा गाता येत नाही असा माणूस नसतो. हा, त्याला एक चांगला साथीदाराची जोड मिळणं किंवा आम्ही जसं म्हणतो की हे बेसूर गात आहेत का, तर म्हणजे नाही तसं नाही आहे, ते सुरातच गात आहेत, पण त्या सुरात ती पेटी वाजत नाहीये, किंवा पेटी ज्या सुरात वाजते त्या सुरात ते गात नाहीये, पण ते सुरात गात आहेत. म्हणजे रेल्वे स्टेशनला आहेत का, आहेत, पण जिथे रेल्वे उभी आहेत त्या प्लॅटफॉर्मला फक्त नाही येत. इतकाच फरक येतोय की पण ह्याचा जोड देणारा असा साथीदार त्याला जर निवडता आला तर त्याची जी प्राथमिक तयारी आहे, कारण काही वेळेला एखाद्या माणसाला आपल्या साथीदाराला ती चाल सांगता येत नाही, कारण त्याचं गाणं एवढं, पण त्याचं आपण गुरुजी म्हटले तसं आपण रेकॉर्डिंग देणार आहे ना त्याला, म्हणजे तो त्याच्या गायक साथीदाराला तरी रेकॉर्डिंग ऐकू शकतो की हे मला गायचं आहे, आता ह्यातलं मला काय काय येत नाही ते तुला माहिती आहे, मला ह्यातलं एवढे एवढे येणार आहे, बाकी सगळं तू त्याच्यात भरून टाकते जे असेल ते. त्यामुळे खूप काही गाणं यायलाच पाहिजे कीर्तनासाठी, अशातली गरज नाही आहे. एक सामान्यतः त्याला श्लोक, ओव्या, एक पहिलं छोटंसं मंगलाचरण, अभंग, शेवटची आरती
1: एवढं तरी आलं,
2: आणि कीर्तनातलं एखाद दुसरं पद एवढं जरी त्याला नुसतं तालास्वरामध्ये म्हणता आलं तरी सुद्धा तो प्राथमिकतः पहिल्यांदा उत्तम कीर्तन सादर करू शकेल. मग जसं आहे की 10 दिवस आपण शिकतो ते काही 10 दिवसाचं काही आपल्याला सगळ्या आयुष्यभर पुरत नाहीच, मग आपण हळूहळू अभ्यास करून त्याचा व्यासंग वाढवतच असतो. मग जसा आपण अभ्यासाचा व्यासंग वाढवतो तसा थोडा संगीताचाही व्यासंग थोड्याशा अभ्यासाने वाढवता येतो. आणि समजा नाही वाढवता आला तर आपल्याला रनरची सोय ठेवलेलीच आहे ना, त्यामुळे ती काही कोणी नाकारलेली नाही. म्हणजे भले भले मोठमोठे कीर्तनकाराने

0: मला नाही वाटत की फार कोणी बेसूर असेल. एखाद दुसरा टक्का असू शकतो जिथे आम्ही त्यांना थोडा वाईटपणा घेऊन सांगतो की इतना का कष्ट करू, यानंतर काही होण्यासारखं नाहीये. हा जिथे होण्यासारखं आहे तिथे आम्ही प्रामाणिकपणे, तुम्ही प्रयत्न करा तुमचं होईल, उगाच त्यालाही कशाला फसवायचं. ह्या आवाजात काही होण्यासारखं नाहीये. आणि पण म्हणजे तुम्ही प्रचारक होऊ शकत नाही असं थोडीच नाही, तुम्ही व्याख्यान करा, तुम्ही प्रवचन करा, तुम्ही आणि त्याला मग होतं कसं, विसंगती कुठे येते, तुम्ही ज्या स्केल ला गाता किंवा पेटीवर जी स्केल वाजतीय त्याच्यात तुम्ही गात नाही आहात म्हणून तुम्हाला बेसूर म्हटलंय. पेटीत आपला घेऊ नका ना.
1: अच्छा,
0: तुम्ही जी स्केल घेतली ती मान्यच आहे आणि त्यात तुम्ही स्केल मध्येच गाताय असा जर विचार केला तर तुम्ही प्रबोधन जे करायचंय प्रचार, आपलं ध्येय बेसिकली काय आहे, आपलं जसं गुरुजी म्हटले तसं आपल्या पांडित्याचं प्रदर्शन हे आपलं ध्येयच नाहीये. मला किती गाता येतं, मला किती ताराणे येतात, मला किती राग येतात, मग तुम्हाला हे ऐकल्यावर किती राग येतो हे आपल्याला मुळात सांगायचंच नाहीये.
1: बरोबर.
0: जेणेकरून मूर्ती ठसावी चित्ती श्रीहरीची,
1: अगदी बरोबर,
0: त्या श्रीहरीची मूर्ती माझ्या हृदयामध्ये पक्की बसली पाहिजे. आणि हे जर त्या पद्धतीनं करता येत असेल तेव्हा ही भीती विद्यार्थ्यांनी डोक्यात काढून टाकावी. त्यांच्याकडनं जे प्रायमरी गाणं आहे ते आपण नक्की छानपैकी करून घेऊ, त्यांना थोडी साक्षरताही देऊ आणि त्या त्या प्रांतामधला मला माहीत असलेला त्यांना बारा साथीदार पण आपण गाठून देऊ, त्यांचं त्याही टेन्शन मिटेल. आणि काही आपण जर 200 साधक एकत्र आलो तर केवढा मोठा चमत्कार होईल आपल्याला कल्पना नाही करते. आपले अनेक साधकच एकमेकांचे साथीदार होतील. आणि का होऊ नये, एकमेकांचे मित्र झालेले सगळे जण. चल तुझं कीर्तन आहे ना, मला आज वेळ आहे, मी तुझ्याबरोबर येतो, मी भेटी गाण्याची सोय बघतो. मग एकमेका सहाय्य करू हे सांगण्याचा आपल्याला अधिकारही प्राप्त होईल. मी कीर्तन करायचं आहे, मी कशी पेटी वाजवू अशी अड्डेत न करा, माझा मित्र आहे, माझ्याच मित्राचं आहे ना, जातो ना मी पेटी वाजवला सुद्धा.
2: मागच्याच शिबिरामधला प्रसंग जे प्रात्यक्षिक आपण कीर्तनाचं केलं होतं मागच्या वर्षीच्या शिबिरामध्ये, बुवांनी स्वतः पेटी वाजवली होती साथीदार म्हणून.
1: आम्ही म्हणजे मी जेव्हापासून शिकले त्यांच्याकडे तेव्हापासून मी त्यांना बघितलं की जे ते प्रात्यक्षिकासाठी कीर्तनकार बोलवतात त्यांना ते पटकन साथीला पण बसून घेतात, म्हणजे त्याच्यामध्ये कधीही कमीपणा त्यांनी दाखवला.
0: वर्षानुवर्ष करतोय, म्हणजे आम्ही अनेक कीर्तनकार एकमेकांची साथ करतो जेव्हा रिकामी असू तेव्हा.
1: बरोबर.
0: की मला आज कीर्तन नाहीये, भिडे बुवांचं कीर्तन आहे, मी जातो साथीला.
1: बर.
0: किंवा पूर्वीचे आपले दत्तदास घागबुवा कैलास असे अप्रतिम हार्मोनियम त्यांना येत असे आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आलेल्या भल्या भल्या मोठमोठ्या कीर्तनकारांना त्यांची साथ असे. किंवा आमचे काही कीर्तनकार, आमचे हर्षदबुवा कीर्तनकार आहेत ज्यांचा तबला खूप सुंदर आहे, ते तबल्याच्या साथीला बसतात, तबल्याची साथ करता करता गाण्याची साथ करतात. म्हणजे कीर्तनकारांमध्ये सुद्धा, म्हणजे आत्ता विद्यमान कीर्तनकारात सुद्धा ही एक छान कोऑपरेटिव्ह भावना सगळ्यांमध्ये आहे. तर असे 100-200 माणसं एकत्र आली की त्यातले 20-40 जण चांगले संगीताचे जाणकार आपल्याला सापडतातच. आणि आपण म्हणतो तसे हॉकीला एकमेकांना रनर प्लेअर मिळाले की प्रत्येकाची मॅच चांगली होईल, तेव्हा उलट त्या भीतीला बाजूला सोडून इथे आपल्याला चांगला साथीदार कसा मिळेल म्हणूनही माणसांनी यावं. आणि असे उत्तम साथीदार आपले मित्र करून ठेवावेत, त्यांनी मजा येईल.
1: तुमचं आता उत्तर ऐकून मला खरंच असं वाटलं की ऐकणाऱ्यांच्या मनातली ती सगळ्यात मोठी भीती कमी होईल की मला गाणं येत नाही तर मी कीर्तन कशाला शिकायचं. म्हणजे त्याचा मूळ मुद्दाच आता तुम्ही सांगितला की कीर्तन शिकायचं कशासाठी.
0: संगीताचा उपयोग त्याच्यामध्ये त्याची चव वाढवण्यापुरताच आहे,
1: तेवढाच आहे.
0: आणि तेवढं गाता येतं प्रत्येक, ते फक्त त्याच्या तो गातोय ते पेटीत कसं बसवायचं हे पेटीवाला फक्त चांगला बघून ते करताय.
1: गुरुजी बाल, तुम्हाला एक विचारायचं की आता आपला विषय झाला स्क्रिप्टिंगचा विषय झाला किंवा रेकॉर्डिंगचा विषय झाला, तर तुम्ही जो विषय आता या शिबिरामध्ये शिकवणार आहात हा ऐकायला सुद्धा बऱ्याच लोकांना नवीन विषय आहे. म्हणजे परंपरेने म्हणा संस्काराने म्हणा एक भगवद्गीताच सगळ्यांना माहिती असते, त्या व्यतिरिक्त इतक्या गीता आहेत हा सुद्धा विषय नवीन आहे. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही त्या गीता शिकवणार आहात तर मग त्या संबंधी आपण काय ग्रंथ बघायला हवा किंवा विद्यार्थ्यांना आपल्याजवळ काय असं देता येईल की ज्यातनं त्यांना तो निदान समोर असेल ते श्लोक म्हणा किंवा

0: तुम्ही जे शिकवणार आहात, जसं आपण पाठ्यपुस्तक हाताशी असतं, तर मग ह्या दृष्टीने तुमचं संयोजन काय असेल?
1: ज्या गीता आपण ह्या शिबिरामध्ये शिकवणार आहोत किंवा त्याचा परिचय करून देणार आहोत, तर त्या सगळ्याची जी स्क्रिप्ट आहे ती देणार आहे आपण, ती देणार आहोत.
0: म्हणजे गीता देणार
1: आहोत. हो, गीता देणार आहोत. श्लोक अर्थ ह्या संदर्भाने ह्या सगळ्या गीता आपल्याला मिळणार आहेत तिथे, आणि त्या आपण सोबतही घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या संदर्भातली कोणती पुस्तकं असतील तर ती पुस्तकंही आपण तिथे सांगणार आहोत की ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, ह्या गीतेच्या संदर्भामध्ये हे पुस्तक घ्या, अशा पद्धतीने आपण सांगणार आहोत. कारण आपला मूळ उद्देश असतोय की किती जास्तीत जास्त ग्रंथ आपण पोहोचवू शकतो, किती जास्तीत जास्त ग्रंथांचा आपण अभ्यास करू शकतो, हाच मूळ उद्देश असल्या कारणाने हे आपण देणार आहोत.
2: तर तुम्हा दोघांकडूनही इतकी छान वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. पण आता मूळ मुद्द्यावर पुन्हा एकदा येते की आता आपल्या ऐकणाऱ्या रसिक श्रोत्यांची सुद्धा उत्कंठा वाढली आहे की हे सगळं हा प्रोमो आहे, ट्रेलर आहे. तर आता आम्हाला यातलं सगळं खोलातलं ज्ञान किंवा हे सगळं कधी कुठे मिळणार आहे, वयोमर्यादा काही आहे का, आणि नेमक्या कोणत्या वयोगटातल्या व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकतात, याबद्दल काय सांगाल?
1: हे कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट नाशिकमध्ये कालिका मंदिरामध्ये सकाळी 8 ते 10 ह्या वेळेमध्ये असणार आहे. ज्या दिवशी कीर्तनाचे प्रात्यक्षिक असेल त्या दिवशी पुढे अजून 2 तास आपल्याला थांबावं लागेल, अशा पद्धतीने याचं सगळं नियोजन आहे. आता मूळ प्रश्न श्रद्धा तू जो विचारला हा फार सुंदर आहे की याला कोणी यावं. माझं वैयक्तिक मत असं आहे की जे प्रस्थापित कीर्तनकार प्रवचनकार आहेत त्यांनी तर यावंच, ज्यांना स्वतःला कीर्तनकार व्हायचं आहे त्यांनीही यावं, ज्यांना प्रवचनकार व्हायचं आहे त्यांनीही यावं, ज्यांना व्याख्याता व्हायचं आहे त्यांनीही यावं. आणि अजून मी असं सांगेन की ज्याला कोणाला आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगायच्या आहेत त्यांनी पण यावं. कारण मुलांना गोष्टी सांगणं हे घराघरातनं निघून गेलेलं आहे. मुलांना एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देणं हे पण निघून गेलेलं आहे. आडतच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून. म्हणून आपल्याच मुलांना सांगण्यासाठी म्हणून आपण आधी शिकावं ह्या भावनेने पण या, अभ्यासक म्हणून या. आफळे बुवा तिथे शिकवणार आहेत, त्यांच्या अनुभवाचा तुम्ही असाही फायदा करून घेऊ शकता की अरे मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी व्याख्याता नाही, मी शिक्षकही नाही, पण 4 मित्र एकत्र आले की मी त्यांना काहीतरी 4 गोष्टी चांगल्या सांगतो, अशाही लोकांनी यावं. कारण आफळे बुवा ज्या पद्धतीने सांगतात किंवा सांगण्याची जी पद्धत आपल्याला शिकवतात त्याच्यातनं आपल्या बोलण्याचं वजन वाढत असतं आणि ह्या ग्रंथांचा पण आपल्याला परिचय होतो. म्हणून ज्याला कोणाला समाजामध्ये चांगल्या गोष्टी करायच्या आहेत किंवा चांगल्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत आणि ह्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचं आहे, धार्मिक कार्य करायचं आहे, राष्ट्रीय कार्य करायचं आहे, त्या प्रत्येकाने ह्या शिबिरामध्ये यावं, त्या प्रत्येकाने ह्या वर्गामध्ये यावं.
2: नक्कीच धन्यवाद. खरं तर कविताताई तुमचे धन्यवाद, कारण की तुम्ही दरवेळेला तुम्ही अभ्यास केलेली आणि त्याच्यातून नोट्स काढलेली अशी सगळी माहिती घेऊन येता, आणि आज तर तुम्ही ही अनोखी देणगी दिलेली आहे आपल्या सगळ्या नाशिककरांसाठी. तर नक्कीच ऐकणारे सगळे श्रोते यावरती गांभीर्याने विचार करतील आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यशाळेला उपस्थित राहतील अशी आशा आपण व्यक्त करूया. पण आता ह्या सगळ्यांमध्ये नाव नोंदणी करण्याचा जो प्रश्न उपस्थित होईल तर त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल की कुठे नाव नोंदणी करायची आणि कुठे भेट द्यायची?
1: नावनोंदणी करण्यासाठी सोपा पर्याय आहे, आम्हाला इथे ज्या कविताताईंनी आणलं त्यांच्याशी संपर्क करा.
2: नक्कीच. तर कविता ताई एकदा आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना तुमचा नंबर सांगा.
0: दोन्ही गुरुजींना वंदन पण आणि धन्यवाद पण. हा एक माझा छोटासा प्रयत्न, मी स्वतः कीर्तन शिकल्यानंतर सुरू केलेला प्रयत्न आहे आणि माझ्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम हे दोन्ही गुरुजी करतायत. त्याच्यामुळे आपल्या रेडिओ विश्वासच्या सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक आवाहन आहे की या शिबिरासाठी सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि भरपूर म्हणजे आम्हाला आम्ही बुक केलेला हॉल कमी पडला पाहिजे इतक्या संख्येने सगळ्यांनी ह्या शिबिरासाठी या असं मी सगळ्यांना आवाहन करते. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझाही नंबर ह्या रेडिओ विश्वासच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे माहितीच आहे, तरी पण एकदा आठवणीसाठी परत सांगते, 7588181500 हा माझा नंबर आहे. आणि तुम्ही ह्या कीर्तन शिबिरामध्ये प्रवेश घेण्यासाठी मला केव्हाही फोन करू शकता आणि आपण तुमचा एक स्वतंत्र समूह तयार करून आपण पुढच्या सगळ्या सूचना त्या समूहामधून सगळ्या श्रोत्यांपर्यंत नक्की पोहोचवणार आहोत. मनपूर्वक धन्यवाद रेडिओ विश्वास, श्रद्धा आणि माझ्या दोन्ही गुरुजींचे मनपूर्वक आभार.
1: नमस्कार.
2: तर मंडळी, आता वेळ झाली या कार्यक्रमात इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमाचे गीत ऐकूया. गुरुकिल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे N. दत्ता यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात. वंदना विटणकर यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची, मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
4: अरे अरे नंदाचा पोरा,
5: ओळखले की रे आपल्याला,
4: काढवायला बारा घरच्या तरुणी बारा
5: दिसत बरं का.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका.
1: कार्यक्रमाचे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणारा रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुळकांडी. बुळकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नकीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळी पडतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड खालवते. तोंडामधून फेस लाळ भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. सल्पा औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओबडो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात 2 प्रकार आढळतात. एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते. चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातळीखाली सतत 14 दिवस. कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस. शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस.

आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करतात, जनावराचे अंग ताटते, या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते, पाठीला बाग येतो, अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्रीलायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यास झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही, या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यात विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर, जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोल्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वैरणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. त्या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाह होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावरांचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर, तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुटते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत, तरीसुद्धा बाह्य लक्षणांवर उपचार करावेत. जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्यात. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे. नाकातोंडातून पाणी येते. जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात. जीभ व तोंड सुस्त

0: जीभ आणि हिरड्यावर सूज येते, तोंडाला उग्र वास येतो, जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वैरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाभण मेंढरामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अजीवनसत्व प्रिपॅलिन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये देवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषामध्ये फरक आहे. तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो, नंतर कासेवर पाठीमागील जांगेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो, ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फुडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढरामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढरासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार: ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम हिमेक्स मलम व बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या प्रशोधन कार्यक्रमातलं
1: हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: हे गीत ऐकूयात विनायक रहाटकर यांचं, संगीतकार स्नेहल भाटकर, उषा तिमोथी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आणि हे गीत ऐकूया बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटामधलं.
1: भारत आमचा देश, भारत आमचा देव, भारत आमचा सत्य धर्म हा मंदिर.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया पडछाया या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत आहे दत्ता डावरेकर यांचं.

0: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. काल जेव्हा मुंबई शेअर बाजारात बंद झाला त्यावेळेस शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 776° वाढला आणि 76,836 झाला. 50 शेअरचा निफ्टी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा 23,996 झाला, तो 228° वाढला. बाजारामध्ये ह्या दोन मुख्य निर्देशांकाच्या बरोबर गुंतवणूकदारांनी आणखी काही आकडेवारी बघायची असते हे आम्ही वारंवार सांगतो आणि ती आकडेवारी म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी काल ₹95.90 मोजावे लागले, तर काल कच्च्या खनिज तेलाचा भाव $86.90 एवढा होता, तर काल सोनं 1,43,888 झालं, म्हणजे 683 सोनं वाढलं. आणि चांदीच्या बाबतीमध्ये चांदी 1,726 वाढून 2,24,447 झाली. ही आकडेवारी रोजची बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे, अशा वेळेस बाजाराचा गुरु जर तुम्हाला पाहिजे असेल तर आर्थिक वर्तमानपत्रांचं बारक्याने वाचन केलं तर अनेकांना शेअर बाजाराचं चांगलं ज्ञान मिळू शकतं आणि शेअर बाजारात ते पारंगत होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे पैसासुद्धा कमवू शकतात. परंतु बातम्या कशा वाचायच्या आणि त्याच्यातून अर्थ कसा काढायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे बातम्यांचा भडीमार असतो प्रसारमाध्यमातून. त्याच्यातून आपल्याला उपयोगी बातमी कुठली त्या बातमीचा आपण बाजाराच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेऊ आणि आपल्या संपत्तीमध्ये कशी वाढ करू हे गुंतवणूकदारांना समजलं पाहिजे आणि ते समजावं यासाठी बाजारामध्ये अनेक गुरु आता सध्या उपलब्ध झालेले आहेत. जवळजवळ या क्षेत्राशी संबंधित असलेला प्रत्येकजण काही ना काही पोस्ट टाकत असतो, त्याचे रील्स असतात आणि माहितीचा मारा होत असतो. अशा वेळेस निर्देशांकाच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर निफ्टी 50 आणि मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 30 शेअरचा हे दोन्ही निर्देशांक सध्या एक वर्षाची घट दाखवत आहेत आणि ते घट दाखवत आहेत आणि त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये सुद्धा भांडवल वृद्धी दिसत नाही. आता यामध्ये म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर जबाबदार आहेत का? अजिबात नाही. त्यांनी गुंतवणूक चुकीची केली आहे का? अजिबात नाही. पण तरीसुद्धा कधी कधी हे कटु सत्य गुंतवणूकदाराला सहन करावं लागतं की सगळ्या गोष्टी चांगल्या असताना सुद्धा, म्हणजे व्यवस्थित केलेल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी नफा दिसून येत नाही. अशा वेळेस वर्षात 2 वर्षाची आकडेवारी बघण्याच्या ऐवजी दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं, आपल्या SIP या नियमितपणे चालू ठेवाव्या, जर त्यामध्ये वाढ करता येणे शक्य असेल तर वाढ करावी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं. आता आमच्या असंख्य श्रोत्यांना याची कल्पना आहे की 2003 ते 2020 17 वर्ष आपल्याकडे म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये मिळणारा लाभांश हा गुंतवणूकदारांच्या हातात पूर्णपणे करमुक्त होता आणि त्यानंतर 2020 यामध्ये बदल केला आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या उत्पन्नानुसार त्यावेळेस त्यानुसार प्राप्तिकर भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आमचं सर्व गुंतवणूकदारांना आता असं आव्हान आहे की जे गुंतवणूकदार दरवर्षी 12 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न मिळवतात, जे गुंतवणूकदार दरवर्षी प्राप्तिकराचं रिटर्न भरतात, अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये लाभांश वाटप पर्याय घ्यायला पाहिजे आणि भांडवल वृद्धी पर्याय बाजूला टाकला पाहिजे. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की जेव्हा गुंतवणूकदार एखादा पर्याय बदलवतात, मग लाभांशाकडून भांडवल वृद्धीकडे येताना सुद्धा कॅपिटल गेनचे कॅल्क्युलेशन करायला लागतात आणि भांडवल वृद्धीकडून पुन्हा लाभांशाकडे जायचं असलं तरी सुद्धा कॅपिटल गेन दीर्घकालीन भांडवली नफा याचा विचार करावा लागतो. पण त्यानुसार जर 1.25 लाख रुपयापर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा होऊ शकेल एवढेच जर युनिट्स बदलून घेतले, म्हणजे भांडवल वृद्धी पर्यायाकडून जर लाभांश पर्यायाकडे आले, तर लाभांश वाटप मिळायला सुरुवात होईल. त्या लाभांशाला जरी कर लागला आणि उगमस्थानी जरी प्राप्तिकर कपात झाली, तरी गुंतवणूकदार दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यामुळे आणि 12 लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्यामुळे रिटर्न भरल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या आत जो भरलेला टॅक्स आहे त्याचा रिफंड मिळतो आणि त्यामुळे कॅपिटल गेनचे कॅल्क्युलेशन करायला लागत नाही किंवा अतिशय सोप्या पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतं. म्हणून पुन्हा डिव्हिडंड लाभांश IDCW या प्रकाराकडे वळलं पाहिजे. आता लाभांश हे सोपं नाव असताना हे एवढं कॉम्प्लिकेटेड नाव का बरं ठेवलं? IDCW इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल, तर त्याचीसुद्धा अनेक कारणं आहे आणि त्यालासुद्धा म्युच्युअल फंडच जबाबदार आहेत. म्हणून म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये सेबीने अतिशय चांगले नियम केले आहेत आणि त्या नियमापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे जर योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असला तरच योजना लाभांश वाटप करू शकते. डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस म्हणजे कमावलेला नफा. कमावलेला नफा आणि फक्त नुसती भांडवल वृद्धी यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. कमावलेला नफा याचा अर्थ शेअरची खरेदी विक्री करून म्युच्युअल फंडांनी नफा मिळवलेला आहे आणि असा नफा जर म्युच्युअल फंडाकडे असला तर म्युच्युअल फंड त्यामधून लाभांशाचं वाटप करू शकतो. आता हे अधिकृतरित्या जरी म्युच्युअल फंडांना सांगता येणं शक्य नसलं तरी अनेक म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर्स, म्युच्युअल फंडांचे उच्च अधिकारी हे जेव्हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स बरोबर मीटिंग्स चालू असतात त्या मीटिंगमध्ये याची कल्पना देतात की अमुक एका योजनेला आम्ही लाभांश वाटप पुढची 2 ते 3 वर्ष करू शकतो आणि असा क्लू मिळाल्यानंतर किंवा अशी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मग गुंतवणूकदारांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम असतं. मग काही ठिकाणी अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर फ्रँकलिन इंडिया ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड हा वर्षातून फक्त एकदाच लाभांश वाटप करायचा आणि ते लाभांश वाटपसुद्धा 1 मे महिन्यात व्हायचं. वर्षानुवर्षे ह्या म्युच्युअल फंडाकडे आम्ही पाठपुरावा केला आणि त्यांना सांगितलं की वर्षातून एकदा लाभांश देण्याच्याऐवजी ज्या गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्नाची गरज आहे अशा गुंतवणूकदारांना जर तुम्ही नियमित उत्पन्न दिलं तर ते जास्त चांगलं होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून मासिक लाभांश वाटप करायला सुरुवात केली. परंतु याची व्यवस्थित कल्पना त्यांनी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सला दिली नाही, त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे चौकशी केली की काय झालं, मला एवढा लाभांश दरवर्षी 1 मे महिन्यात मिळत होता आणि आता लाभांश कमी मिळाला. तर लाभांश कमी मिळाला ही वस्तुस्थिती नसून लाभांशाचं दर महा वाटप सुरू झालं ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये म्युच्युअल फंड कमी पडला. लोकांपर्यंत म्हणण्यापेक्षा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरपर्यंतसुद्धा ह्या म्युच्युअल फंडाला ही माहिती पोहोचवता आली नाही हे कटू सत्य आहे. रविवारच्या दिवशी आम्ही एका नागरी सहकारी बँकेची वार्षिक सभा या सभेला उपस्थित राहिलो. त्या बँकेचा आम्ही सभासद वर्षानुवर्ष आहोत, परंतु बँकेचा वार्षिक अहवाल मीटिंगच्या दिवशी मिळाल्यामुळे तो ते वाचन अजून पूर्ण झालेलं नाही. फक्त त्या अहवालामधली एक माहिती अत्यंत चांगली वाटली आणि ती आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे आणि ती म्हणजे या बँकेने म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे नफा कमवला. हे अत्यंत चांगला बदल दिसू लागला आहे, कारण म्युच्युअल फंड्स म्हटले की पूर्वी सहकारी बँकांना म्युच्युअल फंड्स आपले प्रतिस्पर्धी वाटायचे आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू नका, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे बुडू शकतील, अशा प्रकारचं जे भीतीदायक वातावरण निर्माण केलं जायचं त्यामधून पूर्णपणे आता त्यामध्ये बदल झालेला आहे. म्युच्युअल फंडाचं मार्केटिंगचं काम अनेक सहकारी बँकांनी चांगल्या प्रकारे सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जर बँका जर म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतील तर अशा वेळेस ज्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे लक्ष दिलं नाही आणि फक्त बँकांच्या ठेवी एवढा एकच पर्याय त्यांनी विचारात घेतला. त्यांनी आता असा विचार केला पाहिजे की आपण ज्या बँकेमध्ये ठेवी ठेवतो ती बँकसुद्धा जर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून नफा कमवत असेल आणि त्या नफ्यातून जर आपल्याला लाभांशाचं वाटप करत असेल तर मग थोडीफार गुंतवणूक आपली प्रत्येकाची म्युच्युअल फंड योजनेमध्ये असलीच पाहिजे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या क्षेत्रात ॲसेट अलोकेशन किंवा मालमत्तेची विभागणी ही विभागणी चांगल्या प्रकारे केली पाहिजे. निश्चितच नागरी सहकारी बँका, खाजगी बँका, सरकारी मालकीच्या बँका यामध्ये प्रत्येक ठेव गुंतवणूकदाराच्या काही ना काही प्रमाणात ठेवी असल्याच पाहिजे. परंतु त्याचबरोबर अनावश्यकरित्या खूप जास्त आणि ते सुद्धा परत एकाच ठिकाणी ठेवायच्या त्यापेक्षा विभागणी करणं आणि त्यामध्ये गुंतवणुकीचे हे वेगळे प्रकार हे व्यवस्थित आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून समजून घेणं आणि त्यानुसार योग्य ते गुंतवणुकीचे निर्णय घेणं हे प्रत्येक गुंतवणूकदाराने केलं पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावंसं वाटतं.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
0: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. केला इशारा जाता जाता या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आणि हे गीत ऐकूयात सर्वसाक्षी या चित्रपटामधलं. इंदिरा संत यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे जगदीश हेवडकर यांची. ऐकूया केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

Lonely, mean, beat, cold, hard, put a piece.

0: विश्वास टाइम चेक।
1: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राज, आपण लग्न कधी करायचं?
7: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
6: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
7: मग आता पुढे काय करायचं?
5: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
7: पण मग संपर्क कुठे करायचा?
5: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता। किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
6: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
7: चला म्हणजे माझी सुटका झाली।
8: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में आज सुनेंगे कुछ ऐसे गीत जो आधारित है आसमान पर। दोस्तों, आपने ट्यून किया है रेडियो विश्वास 90.8, मैं हूँ प्रांजलि आपके साथ। आसमान, यह तो आधार है हम सभी का। कहते हैं कि जिसका कोई घर नहीं वह धरती पर सोता है और आसमान की चादर ओढ़ लेता है। जिसका कोई सहारा नहीं उसका सहारा है आसमान। नभ, गगन, आकाश, ये सारे ही शब्द हैं जिनका अर्थ है आसमान। ये धरती भी अधूरी है इस आसमां के बिना।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेदाई या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. जानी दोस्त या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. शैलेंद्र यांची गीतरचना ऐकूया आम्रपाली या चित्रपटामध्ये. स्वर लता मंगेशकर, संगीतकार शंकर जयकिशन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता

0: आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आता ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं बॉम्बे टू गोवा या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते. दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत, पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात,
2: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा, खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. सध्या आपण ऐकत आहोत बाल युनियन ही कथा, आजचा भाग 25. चला ऐकूया कथेचा पुढील भाग. रात्री 11 वाजले तरीही सुजयच्या स्टडी रूममधील दिवा जळत होता. सुजय कशावर काम करत होता तुम्हाला माहिती आहे? सुजय काम करत होता बाल युनियनच्या मागण्यांचा मसुद्यावर. आणि तेवढ्यात त्याचे वडील डॉक्टर साहेब आतमध्ये आले आणि म्हणाले, बेटा अरे सुजय, आश्चर्य आहे, दिवाळी वेकेशन सुरू झाले असं वाटतच नाही. शुभा, आपला जय सुधारतोय बरं का? डेव्हलपमेंट आहे, काउन्सिलिंगचा काहीतरी उपयोग झाला. मम्मी पटवर्धन म्हणाल्या, अहो त्याचं जाऊ द्या,

तुम्ही जेवणार आहात ना? नाही, मी क्लब मध्ये जेवून आलोय. दोघेही झोपायला निघून गेले, परंतु सुजय मात्र आपल्या युनियनच्या ड्राफ्टवर, मसुद्यावर काम करत होता. युनियनच्या मागण्या काय असाव्यात हे तो ठरवत होता. चला पुढे काय झालं ते आता आपण पाहू. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 12 वाजता एक एक बाल मेंबर जो आहे तो जमा होत गेला. चुणचुणीत तारीण, आचरट बंटी, चष्म्याच्या डोळ्यातूनच जास्त बोलणारी घाडूताई अक्षदा, वयापेक्षा अधिक पोक्तपणे बोलणारी सायली, लेखक वडिलांचा खूप खूप वाचन करणारा मुलगा ऋत्विक, सारे सारे जमले. सुजयने लगेच सुरुवात केली. हे पहा, आपली मुलांची युनियन मुलांची असली तरी ती काही पालकांच्या विरोधामध्ये नाही. एकदम मोठा गलका झाला. पालकांच्या विरोधामध्ये नाही म्हणजे काय? सोहमने जवळच टिपाय वाजून सर्वांना शांत केले. तारिणी म्हणाली, मग काय दम आहे त्या मीटिंग मध्ये? चला आम्ही चाललो. अगे तारिणी, प्लीज प्लीज प्लीज बस. सर्वांनी तिचा हात धरून तिला खाली बसवलं. तारिणी म्हणाली, मुळातच आपली संघटना का स्थापन झाली? आपल्यावर काही अन्याय होतो म्हणूनच ना. अध्यक्ष महाशय, सुजय यांना बहुधा प्रतिपक्षानं काहीतरी लाच देऊन फोडलेले दिसते. पुन्हा एकच गोंधळ उडाला. दोन वेण्यांची निर्मिणीची फुलपाखरं घराघरा फिरवीत वेदश्री म्हणाली, प्रश्न सोडवायचा म्हणजे शत्रूच्या गोटात शिरायला हवं. तारिणी एकदम आक्रमक होते. गोड बोलूनच मागण्या सादर करायला हव्यात. टाळ्यांचा गजर झाला. सुजयचं म्हणणं सगळ्यांना पटलं. सर्व सदस्यांना तिचंही म्हणणं पटलं असावं. सुजय म्हणाला, हे बघा, आपली पॅरेंट मंडळी दर सुटीमध्ये कुठल्या तरी शिबिरामध्ये आपल्याला गुंतवून टाकतं. म्हणतात व्यक्तिमत्व विकासासाठी हे आवश्यक आहे. ते काही नाही, तुला शिबिरात जावंच लागेल. या सुटीत आपण मुलांनी या सर्व पॅरेंटसाठी शिबिर घ्यायचं. अरे आपण शिबिरात काय घेणार आणि कोण येणार आपल्या शिबिरामध्ये? म्हणती किंचाळला. हे बघा, त्यात त्यांना काय सांगायचं आहे तेच ठरवायला आपण जमलेलो आहोत. पालकांना या शिबिरामध्ये काय शिकवायचं हे आपण आता ठरवणार आहोत. ते ठरलं की पत्र काढूया, मग घ्यायचे ते घेतील ॲडमिशन. सुजय म्हणाला, चला एकेकाला काय वाटतंय ते सांगा, काय काय व्हायला हवं पॅरेंट कॅम्पमध्ये. घरोताई म्हणाले, तिने आता मौन सोडलं होतं आणि ती म्हणाली, हे बघा ते सगळं लिहून काढूया, पण त्याआधी कुणावर कुठला अन्याय होतोय हे कळलं तर तसे प्रोग्राम आखता येतील ना. काय सुजय, खरं ना? स्वतःला युनियनचा सेक्रेटरी समजणाऱ्या पार्थने मुद्दा उपस्थित केला. वेदश्री म्हणाली, कॅम्पमध्ये एक लेक्चर ठेवा आमच्या स्कूलसाठी. केवढा होमवर्क देतात, 6 तास स्कूल, सकाळी क्लास, संध्याकाळी कथकचा क्लास, रात्री 8:30 घरी आल्यावर पुन्हा केवढा होमवर्क. आधी होमवर्क तर आमची, अर्धा होमवर्क तर आमची मम्मीच करते. सगळे फिसकर हसले. थोडं खेळायला हवंच ना आम्ही. ही मोठी माणसं त्यांच्या लहानपणीच्या खेळाच्या गमती आम्हाला सांगतात, पण स्वतः मात्र आम्हाला खेळायला देत नाहीत. मित्रांनो, बाल युनियनचा अशा प्रकारे मागण्यांचा मसुदा तयार होत होता. आता पुढे या मसुद्यामध्ये काय झालं, काय काय मुद्दे ॲड केले गेले हे आपण पाहूया पुढील भागामध्ये, पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं दर्द ह्या चित्रपटामधलं हे सुरेख गीत आता आपण ऐकणार आहोत. शब्दरचना आहे नक्षलाल पुरी यांची आणि संगीतकार खय्याम.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.

0: सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांचे गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं गीत दिल दौलत दुनिया या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत दीप्ती देसाई यांच्याशी, ज्या आपल्याशी सोलापूरहून जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट आहेत सोलापूरच्या, आणि त्यांना IT क्षेत्राचा 30 वर्षांचा अनुभव आहे. तर मंडळी, फ्लोआबद्दल आणि एकूणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला तर माहितीच आहे की शैलेश लेले सरांनी सुरू केलेला हा उपक्रम, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या दोनही भाषा ऑनलाईन पद्धतीने आणि अतिशय माफक दरामध्ये कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींना शिकता येतात, आणि ह्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्यासोबत आहेत दीप्ती देसाई मॅडम. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत.
4: नमस्कार, धन्यवाद श्रद्धा.
3: येस, तर मॅडम एकूणच किती वर्षापासून आपण फ्लोआशी संलग्न आहात?
4: फ्लोआचं ऍक्च्युली सेलेश डेलेचं पुण्याचे जे मुक्ती पानसे आहेत, आमचे 5 district चेअरमॅन आहे, तर त्यांच्याशी ते कॉन्टॅक्ट मध्ये होते. 2 वर्षाआधी त्यांनी हे अग्रेसिव्हली रुरल एरियाज मध्ये, म्हणजे मुलं मुलींना शाळेचे जे आहेत ना, तर त्यांना हे फ्रेंच लँग्वेजचं पोचवायचं त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं. यू कॅन से की 2 वर्षापासून आपण जोडले गेलो आहे.
3: बरोबर. आणि आपण IT क्षेत्रामध्ये 30 वर्षापासून कार्यरत आहात, तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की आपलं लहानपण आणि शिक्षण हे सगळं कुठे गेलं?
4: ओके, मी ऍक्च्युली मूळची पुण्याची आहे, शिक्षण सगळं माझं तिथं झालं आहे, आणि लग्न करून मग सोलापूरला आले. सोलापूरला आल्यावर मग आम्ही ते NIIT कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, ते 2020 साली आम्ही ते स्टार्ट केलं, आणि ते 30-31 वर्ष ते होतं. मग कोविडच्या आधीच ते आम्ही शटडाऊन केलं, बट हो मग तिथं मी ऍक्टिव्ह होते इन्स्टिट्यूटमध्ये.
3: अच्छा.
4: आणि बरस माझं काम काही ना काही चालू असते, पण आता एवढं माझं तुम्हाला सांगते मी.
3: बरोबर. बरं, इनरव्हीलच्या आपण प्रेसिडेंट आहात, आणि इनरव्हील थ्रू आपण कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज घेत असता?
4: इनरव्हील कसं आहे की हे वुमेन्स ऑर्गनायझेशन आहे, आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट NGO आहे ऍक्च्युली हे, आणि ह्याच्यामध्ये कसे हे 104 वर्ष झाले या इनरव्हील क्लबला, असोसिएशनला, आणि इंटरनॅशनल इनरव्हीलला. आमचं जे क्लब आहे इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर, ते सोलापूरचं क्लब आहे, आणि आमच्या क्लबला 40 वर्ष होत आहेत या वर्षी. आणि हे पूर्ण लेडीज विंग आहे, हे सगळे मेंबर्स लेडीजच असतात, आणि ह्याच्यामध्ये वेरियस चॅरिटी प्रोग्राम्स, एज्युकेशन असू दे, एन्व्हायरमेंट असू दे, सिनियर सिटीजन्स आहे, मुलांसाठी आहे, जिथं जिथं गरज लोकांची नीड आम्हाला दिसते तिथं तिथं आम्ही तिथं त्या क्षेत्रात आम्ही काम करत असतो.
3: बर बर. फ्लोआ ही कल्पना आपल्याला समजल्यानंतर, ही संकल्पना जेव्हा आपल्याला कळली, तर त्यावेळेला आपलं काय मत होतं याबद्दल?
4: मीन्स वी वर रिअली हॅपी की कसं आहे की एक तर कसं आहे ते हे एकदम सोपं रीतीने ते शिकवतात, एक दोन हे ऑनलाईन शिकवायची त्यांची सिस्टम आहे, म्हणून कसं आहे की मुलांना जे रुरल एरियाचे मुलां आहे त्यांच्याकडे पण हे फ्रेंच लँग्वेज शिकायची संधी मिळते. तर नाहीतर काय होतं की बाहेर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकायचं असेल तर हे लोक जात नाही आणि तेवढी फीस पण भरू शकत नाहीये. तर हे दिस वॉज अ बेस्ट थिंग, सोपं आहे, ऑनलाईन आहे, आणि फीस पण खूप कमी होती. म्हणजे

0: स्पॉन्सर केलो बरोबर आहे, पण जर कुणाला मिडल क्लासची कोणी मुलं असेल तर त्यांना शिकायचं असेल तर फीस पण खूप कमी आहे, म्हणजे इझिली सगळ्यांकडे ते पोहोचू शकते.
1: पुढच्या पिढीला किंवा ऑल एज ग्रुप साठी ह्या परकीय भाषा शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो?
0: एक तर कसं आहे की आता बिझनेसेस सगळीकडे ग्लोबल झालेले आहेत, म्हणजे जर तुम्हाला परदेशात जर संधी मिळते कामासाठी किंवा त्या कंपनी बरोबर तुमचा ऑफिस किंवा कंपनीचा टायअप असेल तर तुम्हाला ती भाषा जर जसं इंग्लिश यायला पाहिजे हल्ली, बरोबर आहे, हिंदी मराठी आपण आपल्याला भारतात चालतात पण ग्लोबल इंटरनॅशनल लँग्वेज तशी इंग्लिश आहे, है ना. तर आपण असं थोडं जोर देतो की तुम्हाला इंटरनॅशनल काम करायचं असेल, मोठ्या पायरीवर जर काम करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश हे यायला पाहिजे. तसंच आता हे फ्रेंच आणि जर्मनचं झालेलं आहे की फ्रेंच शिकल्यावर कसं आहे की बरेचसे ऑफिसेसमध्ये किंवा इंटरनॅशनल काम जिथं होत असतं तिथं हे फ्रेंच लँग्वेज उपयोगी पडतं, म्हणजे स्पेशली प्लेसमेंटसाठी, जॉब ओरिएंटेशन ते. आणि अजून एक भाषा येते म्हणून तो पण एक कॉन्फिडन्स आपल्याला वाटतं की नो वी नो सम इंटरनॅशनल लँग्वेज.
1: बरं, परकीय भाषा शिकल्यानंतर जॉबच्या अपॉर्च्युनिटीज कशा आहेत त्याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. कसं आहे की काही काही कंपनीज जसं मी सांगितलं त्यांचं कोलॅबरेशन असतात, फ्रेंच कंपनीज किंवा जर्मन कंपनीज किंवा अब्रॉड कुठल्याही कंपनीज बरोबर कोलॅबरेशन असतात. सो दे आर युजली, जर तुम्ही इंजिनिअरिंग पोस्टला आहे किंवा मॅनेजमेंटला आहात, सो इनकेस तुम्हाला ते किंवा अकाउंट मध्ये पण असू दे, एच आर मध्ये असू दे, कुठल्याही तुम्ही सेक्शन मध्ये असाल तर इंटरनॅशनल तुमचं कोलॅबरेशन असल्यामुळे, फॉर एक्झाम्पल इफ त्यांची टीम येते आहे किंवा तुम्ही तिकडे जात असाल तर तुम्हाला दे लुक ॲट यू की ॲसेट ना, तुम्ही जे तुमचं काम करताय ते तर करू शकणार आहे, त्याशिवाय तुम्हाला लँग्वेज फॉरेन लँग्वेज येत असल्यामुळे इंटरप्रिटर म्हणून पण तुम्ही काम करू शकता, म्हणजे ड्युअल बेनिफिट होतो त्यांना. सो ऑब्व्हियसली प्लेसमेंटचे चान्सेस वाढतात.
1: बरोबर. आणि मला तुम्हाला असं एक विचारावं वाटतं की जर का फ्लोआला जर का तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल की त्यांच्या सिलेबस बद्दल किंवा आणखी कशाबद्दल तर तुम्ही काय सांगाल?
0: नाही, ऍक्च्युली फ्लोआचं जर बघितलं तर एकदम उत्तम रीतीने त्यांचं सगळं प्लॅन्ड आहे. त्यांचं कसं असतं की टीचर ट्रेनिंग पण आहे, तर जेव्हा आम्ही फ्लोआचं केलं तेव्हा आम्ही काय केलं, मुलांना तर स्पॉन्सर केलोच, त्याबरोबर त्याच्या शाळेचे एक एक टीचरला पण आम्ही घेतलो, सो दॅट ते टीचर पण शिकले आणि मुलांना पण ते शिकू शकले. सो हे असं जे त्यांचं सिस्टम आहे किंवा लॅब्स आहेत त्यांचे, सो दॅट इज गुड दॅट दे हॅव दिस. अजून पण रुरल रीच अजून वाढवायला पाहिजे, कारण शहरात कसं आहे की सगळ्यांना माहित आहे की नाही फॉरेन लँग्वेज पाहिजे, फ्रेंच बहुतेक ऑप्शनल लँग्वेज शाळेत पण असते, है ना. पण ZP शाळेत किंवा आपले रुरल एरियाचे जे शाळेत आहेत त्याच्यात हे फ्रेंच म्हणून ऑप्शन म्हणून त्यांना माहितच नाहीये, पण अजून आपल्याला रुरल मध्ये आपल्याला डीप मध्ये जायची गरज आहे. कारण आम्हाला जे आय जस्ट ऍड का मी सांगते की हे इथं आम्ही जेव्हा सोलापूरमध्ये ZP शाळांमध्ये मुलांना स्पॉन्सर केलं ना त्याच्या तेव्हा ना मुलं आणि मुली फार उत्तम रीतीने त्यांनी त्याच्यामध्ये काही तर डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट आलेले आहेत, खूप चांगलं परफॉर्म केलं, म्हणजे ह्या मुलांचं कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याच्यामुळे कसं कॉन्फिडन्स पण वाढेल त्यांचं. परत आपण जसं म्हटलो प्लेसमेंट, तर प्लेसमेंटची पण संधी ह्या मुलांना आपण जास्त देऊ शकतोय, म्हणजे मिळते त्यांना शहरांच्या मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये.
1: आणि इनर व्हील थ्रू काही विद्यार्थी एनरोल होऊ शकले आहेत का आतापर्यंत फ्लोआला?
0: हो हो हो हो, आम्ही मागच्या वर्षी स्टार्ट केलं, आधीच शैलेश लेले त्यांनी सांगितलं होतं आम्हाला, पण फर्स्ट इयर वी वर नॉट व्हेरी शुअर की त्यांचं मॉडेल कसं आहे, हाऊ इट विल वर्क. पण मागच्या वर्षी आम्ही जेव्हा केलो वी हॅव स्पॉन्सर्ड अबाउट 30 स्टुडंट आणि 2 टीचर्स, आणि या वर्षी पण परत ते प्लॅन आहेतच ते नंबर्स वाढवावं म्हणून.
1: मस्त, खूपच छान. एकूणच आज तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि जाता जाता काही सल्ला द्यावासा वाटतो का तुम्हाला सगळ्या रसिक श्रोत्यांना?
0: तेच की जे काही काम तुम्ही, म्हणजे स्पेशली फॉर द चिल्ड्रन आजकालचे, की तुम्ही जे काही काम हातात घेतात ते पूर्ण कम्प्लीट किया आणि तुमचं तुम्ही 100% ते ऍक्टिव्हिटी तुम्ही जे हाती घेतलेलं आहे त्याला तुमचं पूर्ण 100% द्या आणि ट्राय टू बी परफेक्ट. म्हणजे कधी आता हल्ली काय झालं त्यात काय झालं हे एवढं असं नाही लिहिलं तर चालतंय, असं केलं तर चालतंय, ते चालते जे ऍटिट्यूड आहे ना ती तुम्ही काढा आणि नाही हे जेवढं परफेक्ट करता येणार काम तेवढं परफेक्ट करा, सॅटिस्फॅक्शन चांगलं मिळतं त्याने.
1: नक्कीच नक्कीच. धन्यवाद मॅडम, आज आपण वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांशी छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
0: थँक्यू थँक्यू श्रद्धा.
1: तर असे खूप फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सोलापूरच्या इनर व्हील क्लब प्रेसिडेंट दीप्ती देसाई यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8300016512 ह्या क्रमांकावर.
2: बुलंदी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देवर्मन.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत आज की ताजा खबर या चित्रपटामधलं गीत. गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लढाई या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना इंदिवर यांची आणि हे गीत ऐकूया अलका याज्ञिक आणि संगीतकार अन्नू मलिक यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा तिसरा भाग, भानुदासाचे अंतिरूप विठ्ठल स्वतः झाले दीप. भानुदासाचे अंतिरूप विठ्ठल स्वतः झाले दीप. विजयनगरहून विठ्ठलाला परत आणणारे कोण आपल्याला माहिती आहे का? तर ते आहेत क्रांतीसूर्य संत भानुदास महाराज. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात केवळ नामस्मरण करणारे नव्हे तर संकट समयी आपल्या भक्तांच्या बळावर साक्षात पांडुरंगालाही झुकवणारे अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी ज्या भक्तीचा पाया रचला त्याला एक नवा दैदिप्यमान इतिहास घडवायचे काम महान संत भानुदास महाराज यांनी केले. संत भानुदास हे महाराष्ट्राचे लाडके संत शिरोमणी संत एकनाथ महाराज यांचे पंजोबा. जेव्हा महाराष्ट्रावर राजकीय धार्मिक संकट आले आणि पंढरपूरचा विठ्ठल कर्नाटकातील विजयनगरला नेला गेला तेव्हा महापुरुष संत भानुदास यांनी तिथल्या राजाला आव्हान देऊन विठ्ठल मूर्ती परत पंढरपुरात आणली. संत भानुदास महाराजांचा जन्म 14व्या शतकाच्या उत्तरार्धात पैठण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज येथील एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे घराणे मूळचे सूर्योपासक होते आणि म्हणून त्यांचे नाव भानुदास असे ठेवण्यात आले. वयाच्या 7व्या 8व्या वर्षीच त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली आणि ते गावाबाहेर एका अंधाऱ्या गुहेत तपस्येला बसले. असं म्हणतात की त्यांच्या कठोर तपस्येमुळे साक्षात सूर्यनारायणाने त्यांना दर्शन दिले आणि संसारात राहूनच परमार्थ करण्याचा उपदेश केला. ईश्वराच्या आज्ञेनुसार ते पैठणला परतले. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव चक्रपाणी, जे संत एकनाथ महाराजांचे आजोबा होते. उदरनिर्वाहासाठी भानुदासांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. तत्कालीन काळात व्यापारी नफा कमवण्यासाठी ग्राहकांना फसवीत, पण भानुदासांचा नियम मात्र वेगळा होता. अगदी किरकोळ नफा जोडून व्यापार करत असत आणि व्यापार करताना त्यांच्या हातात जरी कपडा असायचा तरी मुखात मात्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा नामजप असायचा. पंढरीची आषाढी आणि कार्तिकी वारी ते कधीही चुकवत नसत. 15व्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकातील शक्तिशाली विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय पंढरपूरला वारीसाठी आला. विठ्ठलाचे मनमोहक रूप पाहून तो भारावून गेला. आक्रमकांपासून मूर्ती सुरक्षित राहावी आणि आपल्या वैभवशाली राज्यात तिची पूजा व्हावी म्हणून राजाने मुख्य विठ्ठल मूर्ती रथात ठेवून आपल्या राजधानीत हम्पी येथे नेली. तिथं त्याने भव्य असं विठ्ठल स्वामी मंदिर बांधलं. विठ्ठल पंढरपुरात नाही हे समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. चंद्रभागेचा काठ ओसाड झाला आणि संतांची वारी थांबली. अशावेळी पैठणचे संत भानुदास पुढे आले. त्यांनी वारकरी संप्रदायाला धीर देत प्रतिज्ञा केली, मी माझ्या विठ्ठलाला कर्नाटकातून परत आणायला जाईल, अन्यथा तिथेच माझा मी देह अर्पण करेन. संत भानुदास महाराज एकटेच पायी चालत हम्पीला पोचले. ते थेट विठ्ठलाच्या नवनिर्मित मंदिरातच गेले. देवाला कडकडून आलिंगन दिले आणि म्हणाले, देवा, या सोन्या चांदीच्या महालात तुझं मन कसं रे रमतं? चल चल आपल्या पंढरपुराला. या प्रसंगी भानुदास महाराजांच्या आयुष्यात काही थक्क करणारे चमत्कार घडले. रात्री साक्षात विठ्ठलाने भानुदासांशी
संवाद साधला आणि आपल्या गळ्यातील मौल्यवान कौस्तुभ मणी आणि सोन्याचा हार भानुदासांच्या गळ्यात घातला. सकाळी पुजाऱ्यांनी भानुदासांना चोर ठरवून राजाच्या सैनिकाच्या हवाली केले. राजाने संतापून त्यांना सुळ्यावर चढवण्याची शिक्षा सुनावली. भानुदासांना जेव्हा सुळ्याच्या ठिकाणी नेण्यात आले तेव्हा ते जराही घाबरले नाहीत. त्यांनी विठ्ठलाचा धावा करत अभंग म्हटला. तुझे सुख आम्हा आम्हा काय सुळ, विठ्ठल केवळ माय बाप. तुझे सुख आम्हा आम्हा काय सुळ, विठ्ठल केवळ माय बाप. भानुदासांनी विठ्ठलाचे नाव घेताच तो लोखंडी अणुकुचीदार सूळ एकाएकी वाळला आणि त्याला सुंदर हिरवी पाने आणि फुले फुटली. हा चमत्कार पाहून राजा कृष्णदेवराय थरथर कापायला लागला आणि भानुदासांच्या चरणावर कोसळला. राजाने भानुदास महाराजांची क्षमा मागितली आणि अत्यंत आदराने विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला नेण्याची परवानगी दिली. संत भानुदास महाराज रथापुढे टाळ वाजवत नाचत गात निघाले आणि त्यांनी मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात स्थापित केली. महाराष्ट्राचा हरवलेला प्राण भानुदासांनी परत आणला होता. हम्पीमध्ये आजही ते विशाल मंदिर विठ्ठल मूर्तीविना आपल्याला पाहावयास मिळते. संत भानुदास महाराजांच्या अभंगामध्ये पांडुरंगाविषयी अनन्य भक्ती, कृतज्ञता आणि मुख्य म्हणजे निर्भयता दिसून येते. त्यांचा एक अतिशय लोकप्रिय अभंग आजही पंढरपुरात मोठ्या आवडीने गायला जातो. आता तरी पुढे हाची धंदा माझा, वाचे हरी गाजा रात्रंदिवस. भानुदास म्हणे विठोबाचे चरणी लोय नमी जनी सर्व काळ. आपले ऐतिहासिक कर्तव्य पूर्ण केल्यानंतर शके 1335 कार्तिक वैद्य एकादशीला त्यांनी पंढरपूर येथे देहत्याग केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या उजव्या बाजूला मंदिराच्या मुख्य चौकटीत संत भानुदास महाराजांची समाधी आहे. त्यांनी विठ्ठलाकडे मागितलेला वर होता, मला तुझ्या गर्भगृहात जागा नको, तर तुझ्या महाद्वाराच्या पायरीशी मला ठेव, जेणेकरून लाखो वारकऱ्यांच्या चरणाची धूळ माझ्या कपाळाला लागेल. आजही आषाढी वारीच्या वेळी संत एकनाथ महाराजांची पालखी जेव्हा पंढरपूरला येते तेव्हा ती सर्वात आधी आपल्या या महान पंजोबांच्या समाधीपाशी विसावते. संत भानुदास महाराज हे वारकरी संप्रदायाचे असे दैदिप्यमान नक्षत्र आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतो. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. संत शिरोमणी भानुदास महाराज की जय. संत एकनाथ महाराज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
7: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
6: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
7: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
6: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
7: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
6: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: चलते चलते या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत आहे जावेद अख्तर यांचं, संगीतकार जतीन ललित।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कामयाब या चित्रपटामधलं इंदिवर ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार आशा भोसले आणि किशोर कुमार. संगीतकार बप्पी लहरी.

0: रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 8-00-16-512 ह्या क्रमांकावर.
2: किशोर कुमार आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत बारेलाल, आणि हे गीत आहे गजब या चित्रपटामधलं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आखिर क्यों या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकूयात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही ह दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला, घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मुबारक हो सबको समाये सुहाना.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
1: रसिक हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषानंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सुंदर कथा, सादरकर्ते दिलीप कचगावकर। रात्री 8:30 अर्थविश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते प्रमोद पुराणिक। रात्री 9 प्रसारित होईल मैत्रकट्टा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 9:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गिरवाण विश्व, सादरकर्ते भूपाल देशमुख। रात्री 10 दिलने पुकारा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या प्रांजली अफळे। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात अजिंक्य मी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते अरुण सूर्यवंशी। सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा। 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। सकाळी 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

संगीताचा घनभर सवाद तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर ऐका आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 129।

श्रोते हो, भागवत पुराणात परमेश्वराची भक्ती आणि त्या भक्तीमुळे मोक्ष प्राप्ती झालेल्या अनेक भक्तांच्या कथा आल्या आहेत बरं का। मुळात भागवत हेच व्यासांनी भक्तीच्या प्रेम रसाने लिहिलेले आहे। त्यांच्या ग्रंथातील हा ग्रंथ हा अखेरचा ग्रंथ आहे। व्यासांनी 18 उपपुराणे 17 पुराणे लिहिली। इतके लिहूनही त्यांना तृप्ती झाली नव्हती, समाधान मिळत नव्हते। एकदा व्यासमुनी खिन्न होऊन बसलेले असताना तिथे त्यांचे गुरु नारद मुनी येतात। व्यास त्यांना आपल्या मनातील व्यथा सांगतात। त्यावेळी नारद मुनी म्हणतात, व्यासा, परमेश्वर सर्वांचा असतो हे सांगणारा ग्रंथ तू अजून लिहिलेला नाहीस। भोळ्या भावड्या भक्तांना परमेश्वर कसा तारून नेतो, भक्ताच्या प्रेमात भगवंत कसा न्हाऊन निघतो, असे वर्णन करणारा ग्रंथ लिहिल्याशिवाय तुला समाधान मिळणार नाही। तेव्हा नारद मुनींच्या प्रेरणेने व्यासांनी भागवत या महान ग्रंथाची रचना केली। भक्ती आणि प्रेमरसाने ओथंबून भरलेला हा ग्रंथ भक्ती आणि मुक्तीच्या अनेक कथा सांगतो। अजामेळाची कथा ही याच ग्रंथात येते। अजामेळ हा एक ब्राह्मण होता। एका गणिकेच्या संगतीने तो दुर्वर्तनी होतो। त्याला अनेक नकोती व्यसने लागतात। लूटमार, चोरी अशी अनैतिक कृत्ये तो करू लागतो। त्याला अनेक पुत्रही होतात, परंतु नारदांच्या प्रेरणेने तो सर्वात धाकट्या पुत्राचे नाव नारायण असे ठेवतो। हा नारायण अजामिळाचा अत्यंत लाडका पुत्र असतो। धाकटा नारायण लाडका असल्याने नारायणा इकडे ये, नारायणा अमुक कर असे तो म्हणत असे आणि नकळत त्याच्याकडून नामस्मरण घडत असे। त्याचा अंतकाळ आला तेव्हा तो अत्यंत काकुळतीला येऊन, नारायणा धाव रे बाबा, नारायणा कसं करू रे आता, असे शब्द तो उच्चारतो। त्यावेळी त्याला नेण्यासाठी यमदूतही येतात, परंतु त्याला वाचवण्यासाठी विष्णुदूतही येतात। विष्णुदूतांनी आपल्या प्रभावाने यमदूतांना परतवून लावले। या घटनेनंतर अजामेळ वाचतो, त्याचा जीव वाचतो। मग मात्र अजामेळ अंतर्बाह्य बदलतो आणि तो पुन्हा सदाचारी बनतो। पुढे काशी क्षेत्री जाऊन त्याने निष्ठेने नामसाधनाही केली आणि काही वर्षांनी त्याने भगवंताच्या नामातच देहही ठेवला आणि अशा प्रकारे नामस्मरणाच्या प्रभावाने अजामेळाला मुक्ती मिळते। देहबुद्धीने भ्रष्ट झालेले मन अजामेळाने आवरले। पश्चात्तापानंतर देहबुद्धी कमी करून नामसाधना करीत परमेश्वराला त्याने हृदयात साठवले। हे केल्यानेच भक्तांचा कैवारी परमेश्वर त्याला मुक्ती प्रदान करतो। अशा साधकाची ही अतिशय सुंदर रंजक अशी कथा आहे। समर्थ अशा साधकाचे वर्णन दासबोधात करताना म्हणतात, तोडुनी द्वैताची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्यतेची समाधी, या नाव साधक श्रीराम। अर्थात, मी देहच आहे ही द्वैत भावना मिथ्या आहे हे समजून विवेकाने ही भावना बाजूला सारतो आणि मी आत्मा आहे हे सत्य दृढपणे धरून त्याचा अभ्यास करतो, त्याला साधक असे म्हणतात। समर्थ म्हणतात, दीन दुबळ्या अनाथ

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कसगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक छानशी कथा, लूट. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गॅरेजमध्ये एक अतिशय महागडी गाडी दाखल झाली. गाडी स्वतः मालकच चालवत होते. गाडीत आधुनिक राहणे असलेल्या दोन सुंदर तरुणी आणि एक वयस्क पण तरीही तरुण दिसण्याचा प्रयत्न करणारी स्त्री होती. गाडीवर चिकटवलेल्या स्टिकरवरून ती गाडी डॉक्टरांची असल्याचे स्पष्ट होत होते. डॉक्टर गाडीतून उतरताना फोनवर कोणाशी तरी पैशांबद्दल कडक आवाजात वाद घालत होते. आवाजात स्पष्ट चिडचिड होती. फोन झाल्यावर डॉक्टरांनी प्रॉब्लेम सांगितला. गॅरेजमधील छोटूने बोनट उघडले. काय रे, किती वेळ लागेल, पटकन उरक, आम्ही घाईत आहोत. डॉक्टरांच्या बोलण्यात उद्धटपणा होता. छोटू, अरे गाडी खूप महागडी आहे, अगदी जपून पण पटकन काम कर, गॅरेजचा मालक राज म्हणाला आणि त्यामुळे डॉक्टर निश्चिंत झाले. 5 मिनिटात छोटूने काही कनेक्शन्स चेक करून ते नीट केले आणि तो म्हणाला, सर तुम्ही गाडी सुरू करून बघा. छोटू, अरे मी बघतो सर, थकले त्यांना विश्रांती घेऊ दे. राजने प्रयत्न केला पण गाडी काही सुरू झाली नाही. राजने छोटूला आणखी काहीतरी चेक करायला सांगितलं आणि नंतर तो सरांना म्हणाला, एक कनेक्टर बदलायला लागेल. मग बदलावा ना, वाट कसली पाहताय. सर तुम्ही गाडी ठेवून जा, मी सकाळी 10 वाजेपर्यंत गाडी तयार. हो, आम्हाला घाई आहे. सर मला तो कनेक्टर शहरातून आणावा लागेल, नाहीतर तुम्ही असं करा, पुढे 25-30 किलोमीटरवर असलेल्या शहरातील गॅरेजमध्ये गाडी दाखवा. फक्त गाडी बंद पडली तर ढकलून न्यावी लागेल.

0: पण तुम्ही एकटे नाही, त्यामुळे काळजी कसली? अहो काय बोलता, गाडी बंद पडली तर माझी बायको आणि मुली ढकलतील का गाडी? डॉक्टर चिडून म्हणाले. या छोटूला पाठवा ना कनेक्टर आणायला. राजने कोणाला तरी फोन लावला आणि तो आनंदाने म्हणाला, सर तुम्ही एकदम लकी आहात, हा कनेक्टर माझ्या एका मित्राकडे मिळेल, मी छोटूला पाठवतो सर. 14,000 रुपये लागतील आणि बिल हवे असेल तर 18% GST. माझा मित्र असल्यामुळे 12,000 मध्ये मिळेल. तुम्ही छोटूला पैसे द्या. 12,000 रुपये? अहो माझ्याकडे एवढे कॅश नाही, डॉक्टर म्हणाले. नो प्रॉब्लेम सर, मला गुगल पे करा. पैसे मिळाल्यावर राज म्हणाला, सर हा कनेक्टर बदलल्याने बहुतेक काम होईल, पण मी गॅरंटी काय देत नाही, चालेल ना? बायको आणि दोन्ही कन्यांशी चर्चा करून डॉक्टर म्हणाले, आता दुसरा काही पर्याय नाही, चालेल करा. राजने काय आणायचे ते कागदावर लिहून दिलं आणि तो छोटूला म्हणाला, येताना सगळ्यांसाठी गरम वडापाव आणि बाजूच्या दादाला स्पेशल चहा सांग, त्यात साखर वेगळी द्यायला सांग. किती वेळ लागेल? जवळच आहे, अर्ध्या तासात येईल. छोटू अपेक्षेपेक्षा लवकर आला. राजने छोटूच्या हातातील पिशवी घेतली. छोटू, सरांना आणि मॅमना वडापाव दे, तोपर्यंत मी हा कनेक्टर लावतो, असे म्हणत राज तत्परतेने कामाला लागला. तेवढ्यात दादाने चहा आणला. मी कनेक्टर लावला आहे, 10 मिनिटं लागतील सेट व्हायला, राज म्हणाला. तुम्ही वडापाव घ्या आणि चहा प्या, डॉक्टर म्हणाले. राजने फक्त चहा घेतला. त्याचं पूर्ण लक्ष कामावर होतं. काही वेळात गाडी सुरू झाली. सर्वांचा ताण कमी झाला. राजने इंजिन 10 मिनिटं सुरू ठेवून घोषित केलं, प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे, आता 1-2 वर्ष निश्चिंत राहा. तुमची मजुरी किती? 4,000 होतात, पण तुम्ही 3,000 द्या. आणि चहा वडापावचे? सर ते आमच्याकडून. कमी पैशात झटपट काम झाल्याने डॉक्टर खुश झाले. त्यांनी राज आणि छोटूचे आभार मानले आणि ते प्रसन्न मुद्रेने निघून गेले. आता त्यांना कुठलीही चिंता नव्हती. गाडी गेल्यावर छोटूने विचारलं, उस्ताद चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मी चौकात भजी खाल्ली, नंतर येताना वडापाव आणला, पण कोणताही कनेक्टर आणला नाही, मग तुम्ही कोणता कनेक्टर जोडला? राज शांतपणे म्हणाला, तू आधीच काम केलं होतंस छोटू, त्यानंतर मी फारसं काही केलं नाही, फक्त मुळातच तिथे असलेला कनेक्टर नीट लॉक केला आणि त्यांना वडापाव आणि चहा दिला, आणि तू केलेल्या कामाचेच पैसे घेतले. पण उस्ताद 400-500 रुपयांच्या कामाचे एकदम 15,000, एवढी लूट? राज हसला. 5-6 महिन्यांपूर्वी माझ्या मित्राच्या पायाला दुखापत झाली होती, याच डॉक्टरने त्याच्याकडून 20,000 रुपये घेतले होते. उस्ताद आजकाल हॉस्पिटल महाग असत, छोटू म्हणाला. नाही छोटू, राज गंभीर झाला. मी या डॉक्टरांना नर्सशी बोलताना ऐकलं होतं, आज पेशंट कमी होते म्हणून 5,000 च्या जागी 20,000 घेतले. पेशंटला आणि त्याच्या नातेवाईकांना एवढं घाबरवलं की काय बिशाद आहे त्यांची, मी सांगेल ती ट्रीटमेंट न घ्यायला. शेवटी त्यांना थोडीच समजतं मी काय करतो ते. डॉक्टर पुढे असंही म्हणाले, दिवस माझे हे लुटायचे, कष्टा वाचून पैसे उकळायचे, दिवस माझे हे लुटायचे. मी त्यांना फसवलं नाही छोटू, फक्त त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं. छोटू सांग, मी योग्य केलं की अयोग्य? समजलं असतात, आधी अयोग्य वाटलं पण प्राप्त परिस्थितीत ते योग्यच वाटलं, छोटू म्हणाला. शेवटी काय तर आज नाही तर उद्या शेरास 1,25,000 भेटतोच, शेरास 1,25,000 भेटतोच.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हावडा ब्रिज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ओ पी नय्यर आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत आहे आशा भोसले यांनी गायलेलं द ट्रेन या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: जान्हू
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
0: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

0: साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: आनंद बक्षी यांची गीतरचना आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हे गीत आपण ऐकलं डकेत या चित्रपटामध्ये.
1: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
3: नमस्कार, मी प्रमोद पुराणिक, गुंतवणूक सल्लागार. रेडिओ विश्वासच्या सहकार्याने आपण नाशिक परिसरामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करीत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मंगळवारी दुपारी 12:30 आणि रात्री 8:30 हे प्रक्षेपण आपण करत असतो. काल जेव्हा मुंबई शेअर बाजारात बंद झाला त्यावेळेस शेअर बाजाराचा 30 शेअरचा संवेदनशील निर्देशांक 776° वाढला आणि 76,836 झाला. 50 शेअरचा निफ्टी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक हा 23,996 झाला, तो 228° वाढला. बाजारामध्ये ह्या दोन मुख्य निर्देशांकाच्या बरोबर गुंतवणूकदारांनी आणखी काही आकडेवारी बघायची असते हे आम्ही वारंवार सांगतो आणि ती आकडेवारी म्हणजे $1 खरेदी करण्यासाठी काल ₹95.90 मोजावे लागले, तर काल कच्च्या खनिज तेलाचा भाव $86.9 एवढा होता, तर काल सोनं 143,888 झालं, म्हणजे 683 सोनं वाढलं. आणि चांदीच्या बाबतीमध्ये चांदी 1,726 वाढून 224,447 झाली. ही आकडेवारी रोजची बघणं अत्यंत आवश्यक आहे आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे, अशा वेळेस बाजाराचा गुरु जर तुम्हाला पाहिजे असेल तर आर्थिक वर्तमानपत्रांचं बारक्याने वाचन केलं तर अनेकांना शेअर बाजाराचं चांगलं ज्ञान मिळू शकतं आणि शेअर बाजारात ते पारंगत होऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे पैसासुद्धा कमवू शकतात. परंतु बातम्या कशा वाचायच्या आणि त्याच्यातून अर्थ कसा काढायचा हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे बातम्यांचा भडीमार असतो प्रसारमाध्यमातून. त्याच्यातून आपल्याला उपयोगी बातमी कुठली त्या बातमीचा आपण बाजाराच्या दृष्टीने कसा उपयोग करून घेऊ आणि आपल्या संपत्तीमध्ये कशी वाढ करू हे गुंतवणूकदारांना समजलं पाहिजे आणि ते समजावं यासाठी बाजारामध्ये अनेक गुरु आता सध्या उपलब्ध झालेले आहेत. जवळजवळ या क्षेत्राशी संबंधित असलेला प्रत्येकजण काही ना काही पोस्ट टाकत असतो, त्याचे रील्स असतात आणि माहितीचा मारा होत असतो. अशा वेळेस निर्देशांकाच्या बाबतीत अगदी स्पष्टपणे जर सांगायचं झालं तर निफ्टी 50 आणि मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक 30 शेअरचा हे दोन्ही निर्देशांक सध्या 1 वर्षाची घट दाखवत आहेत आणि ते घट दाखवत आहेत आणि त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये सुद्धा भांडवल वृद्धी दिसत नाही. आता यामध्ये म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर जबाबदार आहेत का? अजिबात नाही. त्यांनी गुंतवणूक चुकीची केली आहे का? अजिबात नाही. पण तरीसुद्धा कधीकधी हे कटू सत्य गुंतवणूकदाराला सहन करावं लागतं की सगळ्या गोष्टी चांगल्या असताना सुद्धा, म्हणजे व्यवस्थित केलेल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी नफा दिसून येत नाही. अशा वेळेस वर्षा 2 वर्षाची आकडेवारी बघण्याच्या ऐवजी दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं, आपल्या SIP या नियमितपणे चालू ठेवाव्या, जर त्यामध्ये वाढ करता येणे शक्य असेल तर वाढ करावी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार म्हणून राहावं. आता आमच्या असंख्य श्रोत्यांना याची कल्पना आहे की 2003 ते 2020 17 वर्ष आपल्याकडे म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्ये मिळणारा लाभांश हा गुंतवणूकदारांच्या हातात पूर्णपणे करमुक्त होता आणि त्यानंतर 2020 यामध्ये बदल केला आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या उत्पन्नानुसार त्यावेळेस त्यानुसार प्राप्तिकर भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आमचं सर्व गुंतवणूकदारांना आता असं आव्हान आहे की जे गुंतवणूकदार दरवर्षी 12 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न मिळवतात, जे गुंतवणूकदार दरवर्षी प्राप्तिकराचं रिटर्न भरतात, अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये लाभांश वाटप पर्याय घ्यायला पाहिजे आणि भांडवल वृद्धी पर्याय बाजूला टाकला पाहिजे. आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की जेव्हा गुंतवणूकदार एखादा पर्याय बदलवतात मग लाभांशकडून भांडवल वृद्धीकडे येताना सुद्धा कॅपिटल गेनचे कॅल्क्युलेशन करायला लागतात आणि भांडवल वृद्धीकडून पुन्हा लाभांशाकडे जायचं असलं तरी सुद्धा कॅपिटल गेन दीर्घकालीन भांडवली नफा याचा विचार करावा लागतो. मग त्यानुसार जर 25 लाख रुपयापर्यंत दीर्घकालीन भांडवली नफा होऊ शकेल एवढेच जर युनिट्स बदलून घेतले म्हणजे भांडवल वृद्धी पर्यायाकडून जर लाभांश पर्यायाकडे आले तर लाभांश वाटप मिळायला सुरुवात होईल. त्या लाभांशाला जरी कर लागला आणि उगमस्थानी जरी प्राप्तिकर कपात झाली तरी गुंतवणूकदार दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यामुळे आणि 12 लाखापेक्षा उत्पन्न कमी असल्यामुळे रिटर्न भरल्यानंतर साधारणपणे 1 ते 1.5 महिन्याच्या आत जो भरलेला टॅक्स आहे त्याचा रिफंड मिळतो आणि त्यामुळे कॅपिटल गेनचे कॅल्क्युलेशन करायला लागत नाही किंवा अतिशय सोप्या पद्धतीने इन्कम टॅक्स रिटर्न भरता येतं. म्हणून पुन्हा डिव्हिडंड लाभांश IDCW या प्रकाराकडे वळलं पाहिजे. आता लाभांश हे सोपं नाव असताना हे एवढं कॉम्प्लिकेटेड नाव का बरं ठेवलं IDCW इन्कम डिस्ट्रीब्युशन कम कॅपिटल विड्रॉल, तर त्याची सुद्धा अनेक कारणं आहे आणि त्याला सुद्धा म्युच्युअल फंडच जबाबदार आहेत. म्हणून म्युच्युअल फंडांच्या बाबतीमध्ये सेबीने अतिशय चांगले नियम केले आहेत आणि त्या नियमापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे जर योजनेकडे डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस असला तरच योजना लाभांश वाटप करू शकते. डिस्ट्रीब्युटेबल सरप्लस म्हणजे कमावलेला नफा. कमावलेला नफा आणि फक्त नुसती भांडवल वृद्धी यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे. कमावलेला नफा याचा अर्थ शेअरची खरेदी विक्री करून म्युच्युअल फंडांनी नफा मिळवलेला आहे आणि असा नफा जर म्युच्युअल फंडाकडे असला तर म्युच्युअल फंड त्यामधून लाभांशाचं वाटप करू शकतो. आता हे अधिकृतरित्या जरी म्युच्युअल फंडांना सांगता येणं शक्य नसलं तरी अनेक म्युच्युअल फंडांचे फंड मॅनेजर्स म्युच्युअल फंडांचे उच्च अधिकारी हे जेव्हा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स बरोबर मीटिंग्स चालू असतात त्या मीटिंगमध्ये याची कल्पना देतात की अमुक एका योजनेला आम्ही लाभांश वाटप पुढचे 2 ते 3 वर्ष करू शकतो आणि असा क्लू मिळाल्यानंतर किंवा अशी त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर मग गुंतवणूकदारांपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं काम असतं. मग काही ठिकाणी अगदी नाव घेऊन सांगायचं झालं तर फ्रँकलिन इंडिया अग्रेसिव्ह हायब्रिड फंड हा वर्षातून फक्त एकदाच लाभांश वाटप करायचा आणि ते लाभांश वाटप सुद्धा मे महिन्यात व्हायचं. वर्षानुवर्षे ह्या म्युच्युअल फंडाकडे आम्ही पाठपुरावा केला आणि त्यांना सांगितलं की वर्षातून एकदा लाभांश देण्याच्याऐवजी ज्या गुंतवणूकदारांना नियमित उत्पन्नाची गरज आहे अशा गुंतवणूकदारांना जर तुम्ही नियमित उत्पन्न दिलं तर ते जास्त चांगलं होईल आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या 2 महिन्यापासून मासिक लाभांश वाटप करायला सुरुवात केली. परंतु याची व्यवस्थित कल्पना त्यांनी गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सला दिली नाही त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या डिस्ट्रीब्युटरकडे चौकशी केली की काय झालं, मला एवढा लाभांश दरवर्षी मे महिन्यात मिळत होता आणि आता लाभांश कमी मिळाला. तर लाभांश कमी मिळाला ही वस्तुस्थिती नसून लाभांशाचं दर महा वाटप सुरू झालं ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये म्युच्युअल फंड कमी पडला. लोकांपर्यंत म्हणण्यापेक्षा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरपर्यंत सुद्धा ह्या म्युच्युअल फंडाला ही माहिती पोहोचवता आली नाही हे कटु सत्य आहे. रविवारच्या दिवशी आम्ही एका नागरी सहकारी बँकेची वार्षिक सभा या सभेला उपस्थित राहिलो. त्या बँकेचा आम्ही सभासद वर्षानुवर्षे आहोत परंतु बँकेचा वार्षिक अहवाल मीटिंगच्या दिवशी मिळाल्यामुळे तो ते वाचन अजून पूर्ण झालेलं नाही. फक्त त्या अहवालामधली एक माहिती अत्यंत चांगली वाटली आणि ती आमच्या श्रोत्यांपर्यंत आम्हाला पोचवायची आहे आणि ती म्हणजे या बँकेने म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे नफा कमवला. हे अत्यंत चांगला बदल दिसू लागला आहे कारण म्युच्युअल फंड्स म्हटले की पूर्वी सहकारी बँकांना म्युच्युअल फंड्स आपले प्रतिस्पर्धी वाटायचे आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू नका, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर तुमचे पैसे बुडू शकतील अशा प्रकारचं जे भीतीदायक वातावरण निर्माण केलं जायचं त्यामधून पूर्णपणे आता त्यामध्ये बदल झालेला आहे. म्युच्युअल फंडाचं मार्केटिंगचं काम अनेक सहकारी बँकांनी चांगल्या प्रकारे सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये जर बँका जर म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतील तर अशा वेळेस ज्या गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे लक्ष दिलं नाही आणि फक्त बँकांच्या ठेवी एवढा एकच पर्याय त्यांनी विचारात घेतला, त्यांनी आता असा विचार केला पाहिजे की आपण ज्या बँकेमध्ये ठेवी ठेवतो ती बँकसुद्धा जर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून नफा कमवत असेल आणि त्या नफ्यातून जर आपल्याला लाभांशाचं वाटप करत असेल तर मग थोडीफार गुंतवणूक आपली प्रत्येकाची म्युच्युअल फंड योजनेमध्ये असलीच पाहिजे. आणि म्हणून गुंतवणुकीच्या क्षेत्रात ॲसेट अलोकेशन किंवा मालमत्तेची विभागणी ही विभागणी चांगल्या प्रकारे केली पाहिजे. निश्चितच नागरी सहकारी बँका, खाजगी बँका, सरकारी मालकीच्या बँका यामध्ये प्रत्येक ठेवी गुंतवणूकदाराच्या काही ना काही प्रमाणात ठेवी असल्याच पाहिजे. परंतु त्याचबरोबर अनावश्यकरित्या खूप जास्त आणि ते सुद्धा परत एकाच ठिकाणी ठेवायच्या त्यापेक्षा विभागणी करणं आणि त्यामध्ये गुंतवणुकीचे हे वेगळे प्रकार हे व्यवस्थित आपल्या गुंतवणूक सल्लागाराकडून समजून घेणं आणि त्यानुसार योग्य ते गुंतवणुकीचे निर्णय घेणं हे प्रत्येक गुंतवणूकदाराने केलं पाहिजे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं वाटतं.
0: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत स्वर्ग से सुंदर या चित्रपटामधलं हे टायटल सॉन्ग आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कागज के नाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताना संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात अधिकार या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे रमेश पंत यांचं, गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन. वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत. आजचा तिसरा भाग, भानुदासाचे अंतिरूप विठ्ठल स्वतः झाले दीप. भानुदासाचे अंतिरूप विठ्ठल स्वतः झाले दीप. विजयनगरहून विठ्ठलाला परत आणणारे कोण आपल्याला माहिती आहे का? तर ते आहेत क्रांतीसूर्य संत भानुदास महाराज. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात केवळ नामस्मरण करणारे नव्हे तर संकट समयी आपल्या भक्तांच्या बळावर साक्षात पांडुरंगालाही झुकवणारे अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांनी ज्या भक्तीचा पाया रचला त्याला एक नवा दैदिप्यमान इतिहास घडवण्याचे काम महान संत भानुदास महाराज यांनी केले. संत भानुदास हे महाराष्ट्राचे लाडके संत शिरोमणी संत एकनाथ महाराज यांचे पंजोबा. जेव्हा महाराष्ट्रावर राजकीय धार्मिक संकट आले आणि पंढरपूरचा विठ्ठल कर्नाटकातील विजयनगरला नेला गेला तेव्हा महापुरुष संत भानुदास यांनी तिथल्या राजाला आव्हान देऊन विठ्ठल मूर्ती परत पंढरपुरात आणली. संत भानुदास महाराजांचा जन्म 14व्या शतकाच्या उत्तरार्धात पैठण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज येथील एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे घराणे मूळचे सूर्योपासक होते आणि म्हणून त्यांचे नाव भानुदास असे ठेवण्यात आले. वयाच्या 7व्या 8व्या वर्षीच त्यांच्या मनात विरक्ती निर्माण झाली आणि ते गावाबाहेर एका अंधाऱ्या गुहेत तपस्येला बसले. असं म्हणतात की त्यांच्या कठोर तपस्येमुळे साक्षात सूर्यनारायणाने त्यांना दर्शन दिले आणि संसारात राहूनच परमार्थ करण्याचा उपदेश केला. ईश्वराच्या आज्ञेनुसार ते पैठणला परतले. त्यांचा विवाह झाला आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यांचे नाव चक्रपाणी, जे संत एकनाथ महाराजांचे आजोबा होते. उदरनिर्वाहासाठी भानुदासांनी कपड्याचा व्यापार सुरू केला. तत्कालीन काळात व्यापारी नफा कमवण्यासाठी ग्राहकांना फसवीत, पण भानुदासांचा नियम मात्र वेगळा होता. अगदी किरकोळ नफा जोडून व्यापार करत असत आणि व्यापार करताना त्यांच्या हातात जरी कपडा असायचा तरी मुखात मात्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल असा नामजप असायचा. पंढरीची आषाढी आणि कार्तिकी वारी ते कधीही चुकवत नसत. 15व्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकातील शक्तिशाली विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय पंढरपूरला वारीसाठी आला. विठ्ठलाचे मनमोहक रूप पाहून तो भारावून गेला. आक्रमकांपासून मूर्ती सुरक्षित राहावी आणि आपल्या वैभवशाली राज्यात तिची पूजा व्हावी म्हणून राजाने मुख्य विठ्ठल मूर्ती रथात ठेवून आपल्या राजधानीत हंपी येथे नेली. तिथं त्याने भव्य असं विठ्ठल स्वामी मंदिर बांधलं. विठ्ठल पंढरपुरात नाही हे समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. चंद्रभागेचा काठ ओसाड झाला आणि संतांची वारी थांबली. अशावेळी पैठणचे संत भानुदास पुढे आले. त्यांनी वारकरी संप्रदायाला धीर देत प्रतिज्ञा केली, मी माझ्या विठ्ठलाला कर्नाटकातून परत आणायला जाईल, अन्यथा तिथेच माझा मी देह अर्पण करेन. संत भानुदास महाराज एकटेच पायी चालत हंपीला पोचले. ते थेट विठ्ठलाच्या नवनिर्मित मंदिरातच गेले. देवाला कडकडून आलिंगन दिले आणि म्हणाले, देवा, या सोन्या चांदीच्या महालात तुझं मन कसं रे रमत? चल चल आपल्या पंढरपुराला. या प्रसंगी भानुदास महाराजांच्या आयुष्यात काही थक्क करणारे चमत्कार घडले. रात्री साक्षात विठ्ठलाने भानुदासांशी संवाद साधला आणि आपल्या गळ्यातील मौल्यवान
कौस्तुभ मणी आणि सोन्याचा हार भानुदासांच्या गळ्यात घातला. सकाळी पुजाऱ्यांनी भानुदासांना चोर ठरवून राजाच्या सैनिकाच्या हवाली केले. राजाने संतापून त्यांना सुळ्यावर चढवण्याची शिक्षा सुनावली. भानुदासांना जेव्हा सुळ्याच्या ठिकाणी नेण्यात आले तेव्हा ते जराही घाबरले नाहीत. त्यांनी विठ्ठलाचा धावा करत अभंग म्हटला. तुझे सुख आम्हा काय सुळ, विठ्ठल केवळ माय बाप. तुझे सुख आम्हा काय सुळ, विठ्ठल केवळ माय बाप. भानुदासांनी विठ्ठलाचे नाव घेताच तो लोखंडी अणुकुचीदार सुळ एकाएकी वाळला आणि त्याला सुंदर हिरवी पाने आणि फुले फुटली. हा चमत्कार पाहून राजा कृष्णदेवराय थरथर कापायला लागला आणि भानुदासांच्या चरणावर कोसळला. राजाने भानुदास महाराजांची क्षमा मागितली आणि अत्यंत आदराने विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला नेण्याची परवानगी दिली. संत भानुदास महाराज रथापुढे टाळ वाजवत नाचत गात निघाले आणि त्यांनी मूर्ती पुन्हा पंढरपूरच्या मंदिरात स्थापित केली. महाराष्ट्राचा हरवलेला प्राण भानुदासांनी परत आणला होता. हंपीमध्ये आजही ते विशाल मंदिर विठ्ठल मूर्तीविना आपणाला पाहावयास मिळते. संत भानुदास महाराजांच्या अभंगामध्ये पांडुरंगाविषयी अनन्य भक्ती, कृतज्ञता आणि मुख्य म्हणजे निर्भयता दिसून येते. त्यांचा एक अतिशय लोकप्रिय अभंग आजही पंढरपुरात मोठ्या आवडीने गायला जातो. आता तरी पुढे हाची धंदा माझा, वाचे हरी गाजा रात्रंदिवस. भानुदास म्हणे विठोबाचे चरणी, लोय नमी जनी सर्व काळ. आपले ऐतिहासिक कर्तव्य पूर्ण केल्यानंतर शके 1335 कार्तिक वैद्य एकादशीला त्यांनी पंढरपूर येथे देहत्याग केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या उजव्या बाजूला मंदिराच्या मुख्य चौकटीत संत भानुदास महाराजांची समाधी आहे. त्यांनी विठ्ठलाकडे मागितलेला वर होता, मला तुझ्या गर्भगृहात जागा नको, तर तुझ्या महाद्वाराच्या पायरीशी मला ठेव, जेणेकरून लाखो वारकऱ्यांच्या चरणाची धूळ माझ्या कपाळाला लागेल. आजही आषाढी वारीच्या वेळी संत एकनाथ महाराजांची पालखी जेव्हा पंढरपूरला येते तेव्हा ती सर्वात आधी आपल्या या महान पंजोबांच्या समाधीपाशी विसावते. संत भानुदास महाराज हे वारकरी संप्रदायाचे असे दैदिप्यमान नक्षत्र आहेत, ज्यांच्यामुळे आज आपण पंढरीत विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतो. त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. संत शिरोमणी भानुदास महाराज की जय. संत एकनाथ महाराज की

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत आहे अमीर गरीब या चित्रपटामधलं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: चाचा चिंताबाद या चित्रपटा

0: ओ मोहे पत्नी
1: पत्नी मिलन की आस

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात बेवफाई या चित्रपटामधलं फारुख कैसर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर यांच्या आवाजात आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्यार दिवाना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाली यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लाला सत्तार यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
3: स्मृती भाग 13. समग्र भारत वर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण पराशर स्मृतीमधील काही श्लोकांचा विचार करणार आहोत. धर्मो जितो ह्यधर्मेण जित सत्यो नृतेन च जिता भृत्येस्तु राजान स्त्रीभिश्च पुरुषा जिताः. कलियुगात अधर्माने धर्माला जिंकले आहे, खोट्याने सत्याला जिंकले आहे, सेवकांनी राजास जिंकले आहे व स्त्रियांनी पुरुषास जिंकले आहे. यातील चूक शोधून सापडणार नाही ना. त्या काळात म्हणजे कृष्ण जन्माचे अगोदर पराशरांनी आपला पुत्र व्यासमुनींना सांगितलेला विचार आहे. युगांचेही पलीकडे पाहण्याची दृष्टी त्यांची होती हे तर स्पष्ट होतेच, आणि त्यांचेवर शिंतोडे कोण उडवते. ज्याला परवा काय खाल्लं हे आठवत नाही, छानच जगतो आपण. लवणम मधु तैलंच दधी तक्रम घृतम पयाहा न दुष्येत शूद्र जातीनाम कुर्यात सर्वस्य विक्रयम. लवण म्हणजे मीठ, मध, तेल, दही, ताक, तूप आणि दूध हे शूद्र जातीच्या स्पर्शाने दूषित होत नाही, त्यांनी त्याची विक्री करावयास हरकत नाही. या श्लोकाने शूद्राचे हीनत्वच काढून टाकले आहे असे भासत नाही का. हा शूद्राच्या श्रीमंतीचा जसा विचार आहे तसाच गोपालनाचे महत्व समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेणारा विचार नाही वाटत कुणाला. सर्व समाजास लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा विक्रयच करण्याची परवानगी नियमाने मिळत असेल तर नीतीशास्त्रकारांचा वाईटपणा कोणता असू शकतो? खचितच नाही. प्राप्नोति सूतकं गोत्रं चतुर्थ पुरुषेण तु दायाद विच्छेद अमाप्नोति पंचमो वात्मवंशजा. गोत्रात चौथी पिढीपर्यंत सूतक चालते. आपल्या वंशातील पाचवा पुरुष त्या सूतकापासून विच्छेदास पात्र आहे. आमच्याकडे 7-8 पिढ्या झाल्या तरी पिढी तोडली जात नाही, सूतक धरले जाते, माणसे अडकून पडतात, नावे ठेवली जातात, म्हणून हा श्लोक देण्याचे प्रयोजन आहे. यम यज्ञ संघैस तपसा च विद्यया स्वर्गै शिणो वात्र यथैव विप्राः क्षणेन यान्त्येव हि तत्र वीराः प्राणान सुयुद्धेन परित्यजंतः. या लोकात स्वर्गाची इच्छा करणारे ब्राह्मण असंख्य यज्ञ तप आणि विद्येद्वारा जिथपर्यंत कसे बसे पोहोचतात तिथपर्यंत उत्तम युद्धात प्राणांचे बलिदान करणारे वीर क्षणात पोहोचतात. खरंच आपण एखाद्या ब्राह्मणापेक्षा बलिदान देणारे वीराचं, शहीदाचं गुणगान किती गातो ना. हेच जर स्मृतीत सांगितले असेल तर स्मृती वाईट कशा असू शकतात. द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्रांग योगयुक्तश्च रणे चारि मुखे हतः. या लोकात दोन पुरुष सूर्यमंडल भेदन करणारे असतात. सूर्यमंडल भेदनाचा माझा साधा अर्थ ज्याच्या सद्गुणांचा उल्लेख त्याचे मृत्यूपश्चात वारंवार होतो. एक योगयुक्त संन्यासी व दोन समोरासमोर युद्ध करून मेलेला क्षत्रिय. किती खरेपणा आहे या श्लोकात. आजही आम्ही अब्दुल हमीद या वीराचे नाव गर्वाने घेतोच ना. रणात मरणे म्हणजे मुक्ती, सार्थ कराया गीता उक्ती, क्षात्र धर्म तो राखू जगती अनासक्त होऊनी, या माझ्या वडिलांच्या काव्यपंक्ती मला आठवल्या नाही तर मी पुत्र कसा? याही श्लोकात उत्तम क्षात्र धर्म समजवलाय ना. तसेच सध्याचा योगी आखाडा साधू कल्पवृक्ष गिरी महाराज व त्यांचे शिष्य आणि ड्रायव्हर यांची निर्घृण निर्मम हत्या झाली आणि तीही पोलिसांच्या समोर, त्यांचीही नावे सातत्याने घेतली जातीलच. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आजही अर्पण करतो. असे असेल तर स्मृती वाईट कशा? विनंती इतकीच, पराशर स्मृती वाचनीय आहेत. उद्या काही श्लोक पाहू. इत्यलम. धन्यवाद.
2: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. वसंतरावांचं एक जुनं मनगटी घड्याळ होत, 30 वर्षापूर्वी पहिल्या पगारातून घेतलेलं. त्या घड्याळाने त्यांच्या आयुष्यातले कितीतरी क्षण पाहिले होते. मुलाचा जन्म, मुलीचा शाळेचा पहिला दिवस, घराच्या वास्तुशांतीची वेळ, मुलीच्या लग्नाचा मुहूर्त, निवृत्तीचा शेवटचा दिवस. घड्याळ जुनं झालं होतं, पण त्यांनी ते कधीही हातातून काढलं नव्हतं. वसंतराव गेल्यानंतर काही दिवसांनी कपाट आवरायला सुरुवात झाली आणि त्यामध्ये ते घड्याळ सापडलं. मोठा मुलगा ते हातात घेत म्हणाला, हे घड्याळ मी ठेवतो, बाबांनी मला अनेकदा सांगितलं होतं याबद्दल. धाकटा लगेच म्हणाला, नाही नाही हं दादा, बाबा म्हणाले होते हे घड्याळ तुझ्यासाठी जपून ठेवलंय. दोघही थांबले, दोघही प्रामाणिक होते, दोघांनाही बाबांवर तितकच प्रेम होत. पण बाबांनी नेमकं कोणाला काय द्यायचं होतं हे कुठेही लिहिलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी विषय घड्याळाचा नाही राहिला, तो कपाटाचा पण झाला, मग घराचा झाला, मग शेतीचा झाला, आणि मग एकमेकांशी बोलणंच बंद झालं. आई रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावायची. दिवा लावताना तिची नजर त्या घड्याळावर जायची, जे अजूनही टेबलावरच पडलेलं होतं, ना मोठ्या मुलाकडे ना धाकट्याकडे. जणू तेही आपल्या मालकाची वाट पाहत होतं. एक दिवस नातू आजीकडे आला. घड्याळ हातात घेत त्याने विचारलं, आजी हे घड्याळ का चालत नाहीये ग? आजीने घड्याळाकडे पाहिलं, डोळे पाणावले. ती हळूच म्हणाली, बाळा, घड्याळ तर त्या दिवशी थांबलं ज्या दिवशी तुझे आजोबा गेले, पण त्या दिवशी आपल्या घरातली वेळही थांबली होती. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

आरपार या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूयात. गीता दत्त यांच्या स्वरात, संगीतकार ओ पी नय्यर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: दिल ने पुकारा इस प्रोग्राम में आज सुनेंगे कुछ ऐसे गीत जो आधारित है आसमान पर. दोस्तों, आपने ट्यून किया है रेडिओ विश्वास 90.8. मैं हूं प्रांजलि आपके साथ. आसमान, यह तो आधार है हम सभी का. कहते हैं कि जिसका कोई घर नहीं वह धरती पर सोता है और आसमान की चादर ओढ़ लेता है. जिसका कोई सहारा नहीं उसका सहारा है आसमान. नभ, गगन, आकाश, ये सारे ही शब्द हैं जिनका अर्थ है आसमान. ये धरती भी अधूरी है इस आसमान के बिना.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मुकेश यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16500 आणि 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अनहोनी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनामिका या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. राहुल देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

आवडत्या हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत रझिया सुलतान या चित्रपटाबद्दल. जान निसार अख्तर यांची ही गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

44 या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार पालको माझ्या बालमित्रांनो, मी अरुण सूर्यवंशी आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अजिंक्य मी या नव्या वाचनमालेत मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या पालक आणि बालमित्रांनो, सध्या आपण ऐकत आहोत अजिंक्य मी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा खास मुलांसाठी आणि पालकांसाठी. सध्या आपण ऐकत आहोत बाल युनियन ही कथा, आजचा भाग 25. चला ऐकूया कथेचा पुढील भाग. रात्री 11 वाजले तरीही सुजयच्या स्टडी रूममधील दिवा जळत होता. सुजय कशावर काम करत होता तुम्हाला माहिती आहे? सुजय काम करत होता बाल युनियनच्या मागण्यांचा मसुद्यावर. आणि तेवढ्यात त्याचे वडील डॉक्टर साहेब आतमध्ये आले आणि म्हणाले, बेटा अरे सुजय, आश्चर्य आहे, दिवाळी वेकेशन सुरू झाले असं वाटतच नाही. शुभा, आपला जय सुधारतोय बरं का? डेव्हलपमेंट आहे, काउन्सिलिंगचा काहीतरी उपयोग झाला. मम्मी पटवर्धन म्हणाल्या, अहो त्याचं जाऊ द्या, तुम्ही जेवणार आहात ना? नाही, मी क्लबमध्ये जेवून आलो आहे. दोघेही झोपायला निघून गेले, परंतु सुजय मात्र आपल्या युनियनच्या ड्राफ्टवर मसुद्यावर काम करत होता. युनियनच्या मागण्या काय असाव्यात हे तो ठरवत होता. चला पुढे काय झालं ते आता आपण पाहू. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी 12 वाजता एक एक बाल मेंबर जो आहे तो जमा होत गेला. चुणचुणीत तारीना, आचरट बंटी, चष्म्याच्या डोळ्यातूनच जास्त बोलणारी घारुताई अक्षदा, वयापेक्षा अधिक पोक्तपणे बोलणारी सायली, लेखक वडिलांचा खूप खूप वाचन करणारा मुलगा ऋत्विक, सारे सारे जमले. सुजयने लगेच सुरुवात केली, हे पहा आपली मुलांची युनियन मुलांची असली तरी ती काही पालकांच्या विरोधामध्ये नाही. एकदम मोठा गलका झाला. पालकांच्या विरोधामध्ये नाही म्हणजे काय? सोहमने जवळच टिपाय वाजून सर्वांना शांत केले. तारिणी म्हणाली, मग काय दम आहे त्या मीटिंग मध्ये, चला आम्ही चाललो. अगे तारिणी प्लीज प्लीज प्लीज बस. सर्वांनी तिचा हात धरून तिला खाली बसवलं. तारिणी म्हणाली, मुळातच आपली संघटना का स्थापन झाली? आपल्यावर काही अन्याय होतो म्हणूनच ना. अध्यक्ष महाशय, सुजय यांना बहुधा प्रतिपक्षानं काहीतरी लाच देऊन फोडलेले दिसते. पुन्हा एकच गोंधळ उडाला. दोन वेण्यांची हिरबिरीची फुलपाखरं घराघरा फिरवीत वेदश्री म्हणाली, प्रश्न सोडवायचा म्हणजे शत्रूच्या गोटात शिरायला हवं. तारिणी एकदम आक्रमक होते, गोड बोलूनच मागण्या सादर करायला हव्यात. टाळ्यांचा गजर झाला. सुजयचं म्हणणं सगळ्यांना पटलं. सर्व सदस्यांना तिचंही म्हणणं पटलं असावं. सुजय म्हणाला, हे बघा, आपली पॅरेंट मंडळी दर सुटीमध्ये कुठल्या तरी शिबिरामध्ये आपल्याला गुंतवून टाकतं. म्हणतात व्यक्तिमत्व विकासासाठी हे आवश्यक आहे. ते काही नाही, तुला शिबिरात जावंच लागेल. या सुटीत आपण मुलांनी या सर्व पॅरेंटसाठी शिबिर घ्यायचं. अरे आपण शिबिरात काय घेणार आणि कोण येणार आपल्या शिबिरामध्ये? म्हणती किंचाळला. हे बघा, त्यात त्यांना काय सांगायचं आहे तेच ठरवायला आपण जमलेलो आहोत. पालकांना या शिबिरामध्ये काय शिकवायचं हे आपण आता ठरवणार आहोत. ते ठरलं की पत्र काढूया, मग घ्यायचे ते घेतील ॲडमिशन. सुजय म्हणाला, चला एकेकाला काय वाटतंय ते सांगा, काय काय व्हायला हवं पॅरेंटच्या कॅम्पमध्ये. घरुताई म्हणाली, तिने आता मौन सोडलं होतं आणि ती म्हणाली, हे बघा ते सगळं लिहून काढूया, पण त्याआधी कुणावर कुठला अन्याय होतोय हे कळलं तर तसे प्रोग्राम आखता येतील ना. काय सुजय, खरं ना? स्वतःला युनियनचा सेक्रेटरी समजणाऱ्या पार्थने मुद्दा उपस्थित केला. वेदश्री म्हणाली, कॅम्पमध्ये एक लेक्चर ठेवा आमच्या स्कूलसाठी. केवढा होमवर्क देतात, 6 तास स्कूल, सकाळी क्लास, संध्याकाळी कथकचा क्लास, रात्री 8:30 घरी आल्यावर पुन्हा केवढा होमवर्क. आधी होमवर्क तर आमची, अर्धा होमवर्क तर आमची मम्मीच करते. सगळे फिसकर हसले. थोडं खेळायला हवंच ना आम्ही. ही मोठी माणसं त्यांच्या लहानपणीच्या खेळाच्या गमती आम्हाला सांगतात, पण स्वतः मात्र आम्हाला खेळायला देत नाही. मित्रांनो, बाल युनियनचा अशा प्रकारे मागण्यांचा मसुदा तयार होत होता. आता पुढे या मसुद्यामध्ये काय झालं, काय काय मुद्दे ॲड केले गेले हे आपण पाहूया
पुढील भागात जातो. पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, मोहम्मद रफी यांनी गायलेलं. बनफुल चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद असीज यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरणों की सौगंध या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूयात आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि चित्रपट आहे साजन की सहेली.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. आनंद बक्षे यांची गीत रचना ऐकूया. इश्क पर जोर नही या चित्रपटामधले गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत. आफत चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे नितीन मंगेश यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे मंदाडे यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

संध्या, ओळख रागांची मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: निगाहें मस्ताना देख समा है सुहाना.

बस्ती के दियों को बुझ जाने दे, लहरा के न रुक रुक जाना, चाहत का लब

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आठ

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

से नेहा हमार होय गवा सारा चौपट मोरा रोजगार।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: 8:05 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.